नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. एफ एम बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ, शके 1948, 24 जून 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत. आजच्या कार्यक्रमांना आता आम्ही प्रारंभ करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी हर्षदीप शेलार सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो या मंगलसुरांच्या.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली सोहनी रागातील धून श्रोते हो आपण ऐकत आहात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 6:05 आणि वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता. वनिता मंडळ हा

0: हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे, जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत श्रीरामचरित मानस गान आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया यापुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घुडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घुडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 20वा श्लोक. याचा अर्थ असा, जनकादी ज्ञानी लोकही आसक्ती रहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसंच लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील तू कर्म करणंच योग्य. आचार्य विनोबाजी भावे आपल्या गीताईत म्हणतात, कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकादिक, करी तू कर्म लक्षुनी लोकसंग्रह धर्मही. माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरीसा, पुढा देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा आचरुणी. माऊली म्हणतात, मोक्ष सुखाच्या प्राप्तीत कर्म आडी येत नाही, मात्र वासना नक्कीच आडवी येते. तेव्हा ज्ञानी माणसांनाही नियत कर्म करण्याची आस्था हवी आणि यामुळे आणखीन एक कार्य घडून येईल. आपल्या स्वधर्माचं आचरण केलं तर इतर लोक ते पाहतील आणि तेही तो आदर्श मानून जगतील आणि स्वकर्म लोपानी होणारी हानी आधीच टळेल. ज्यांनी धर्म अर्थ

काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त केलेले असतात, त्यांनाही लोकांसाठी कर्तव्य कर्म करावंच लागतं. त्यांच्या त्या स्वधर्माचरणाने लोकही स्वधर्माचं आचरण करतील. अज्ञानी माणसाला त्याच्या सामर्थ्याला झेपेल अशा प्रकारे आपण स्वतः आचरण करून दाखवून धर्माचं ज्ञान द्यावं लागतं. या श्लोकावर भाष्य करताना लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्य या ग्रंथात म्हणतात, जनकासारख्या ज्ञानी राजांनी ही कर्म करूनच सिद्धी प्राप्त केली आहे. म्हणूनच ज्ञानी मनुष्य असो वा सामान्य मनुष्य असो, त्यांनी लोकहितासाठी कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला त्या कालापर्यंत राजा जनकाप्रमाणे मायामोह, आसक्ती, कामना यांचा त्याग करून केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच कर्म करणारे अश्वपती, इक्ष्वाकू, प्रल्हाद, अंबरीश इत्यादी अनेक महापुरुष सुद्धा त्यांच्या कर्मयोगानेच परमसिद्धीला प्राप्त झाले. ही त्यांची आठवण भगवंत यानिमित्ताने अर्जुनाला करून देत आहेत. म्हणूनच परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा हा स्वतंत्र आणि निश्चित असा मार्ग आहे आणि यात कोणतीही शंका कोणीही घेऊ नये हा बोध देण्याचा भगवंतांचा मुख्य उद्देश आहे. आसक्ती रहित कर्मांनी ज्यांचं अंतःकरण शुद्ध होतं त्याला परमात्म्याच्या कृपेने तत्वज्ञान आपोआप होतं आणि कर्मयोग युक्त मुनीला परमात्म्याची प्राप्ती तत्काळ होते. म्हणून भगवंत आसक्ती रहित कर्मांना परमात्म्याच्या प्राप्तीचं द्वार म्हणतायत. या श्लोकातून लोकसंग्राहकाचं महत्व भगवंत अर्जुनाला सांगतायत. सृष्टीचं संचालन सुरक्षित ठेवण्यासाठी आधी 14व्या आणि 15व्या श्लोकात सृष्टी चक्राचं वर्णन करून सर्वव्यापी परमेश्वर यज्ञरूप साधनेत म्हणजे स्वधर्माचरण यात नित्य प्रतिष्ठित आहेत हे भगवंतांनी सांगितलं. म्हणजे सृष्टी संचालन सुरक्षित ठेवण्यासाठी सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ न देता त्यात सहाय्यक होणं यालाच लोकसंग्रह म्हणतात. आपला वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांना अनुसरून कर्तव्य कर्माचं व्यवस्थित आचरण करून जो माणूस दुसऱ्या लोकांना आपल्या आदर्श वागण्याने दुर्गुण दुराचार यापासून परावृत्त करतो आणि त्यांना स्वधर्माचरणाला लावतो त्याचं असं वागणं म्हणजे लोकसंग्रह होय. श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी यात पावस्ये स्वामी स्वरूपानंद या श्लोकावर भाष्य करताना लिहितात, न सोडिता कर्मे देखे जनकादिक जगी मोक्ष सुख पावलेगा, म्हणून या आस्था असावी कर्मात तेणे होय हित आणिकही, आपुल्या आचारे लोकासी वळण लागोनिया जाण प्रसंगेची, तयासी ही उरे कर्तव्य उचित लोकसंग्रहार्थ धनंजया. संत दासगणू महाराजांचे शिष्य वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, निष्काम कर्म आचरणाचा अवलंब करूनच पूर्वीच्या काळी जनकासारख्या थोर थोर पुरुषांनी मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतली. लोकसंग्रहाच्या दृष्टीने कर्म करत राहणंच योग्य आहे. मोक्षाचा अधिकारी असलेला ज्ञानी पुरुष आतून एकाच योग्यतेचा असला तरीही त्याच्या बाह्य जीवनात जाणवण्याइतपत विविधता असू शकते. रसिकतेनी जीवनाचा उपभोग घेणारे भगवान श्रीकृष्ण, वैराग्याचा मूर्तिमंत अवतार असे निस्संग शुक्राचार्य, राज्यकारभार सांभाळणारे राजा जनक आणि प्रभू रामचंद्र तसंच महर्षी वसिष्ठ हे पाचही ज्ञानी सारखेच आहेत. वरवर पाहता यांच्यात काहीही सादृश्य नाही. यांनी आयुष्यभर केलेली कर्म विविध प्रकारची होती. ती सर्व कर्म त्यांच्या आयुष्यात मोठेपणात भर घालणारी ठरतात. त्यातल्या कशाही मुळे त्यांच्या श्रेष्ठपणाला बाधा येत नाही. स्वतःला आवश्यकता नसतानाही कर्म करत राहण्याचा सामाजिक दृष्ट्या लाभ अधिक असतो. अशा निष्काम कर्माचरणामुळे लोकसंग्रह चांगला होतो. समाजाची सुस्थिती टिकण्यास, उन्नतीकरण करण्यास यामुळे मदतच होते. लोकांचं उन्नतीकरण म्हणजे लोकसंग्रह. पशुतुल्य जीवन जगणाऱ्यांना मानव बनवणं, जे भोग जीवन जगत असतील त्यांना भद्र जीवनयुक्त बनवणं म्हणजेच लोकसंग्रह. एखाद्या तरी माणसाची उन्नती करणं याला लोकसंग्रह म्हणतात. माणसाच्या हृदयात वेगवेगळ्या भावांचे निर्झर आहेत, ते पाहायला पाहिजेत. माणसामध्ये चैतन्य जागृती, जीवन जागृती, भावजागृती करणं हाच लोकसंग्रह होय. माणसाला भोग जीवनातून भावजीवनाकडे आणि भावजीवनाकडून भद्र जीवनाकडे नेणं हाच लोकसंग्रह होय. माणसाला लाचार करण्याऐवजी माणसात असलेलं चैतन्य जागृत करायला हवं, कारण त्याच्यात राम बसलेला आहे. साधक स्वतःचा अभ्यास दृढ करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीजवळ

जाईल. भक्त प्रत्येक व्यक्तीजवळ त्याच्यात बसलेल्या भगवंताला भेटण्यासाठी जाईल. त्याच्यावर बसलेली धूळ झटकून टाकून त्याच्या हृदयातल्या रामाला जागृत करण्यासाठी त्याच्याजवळ जाईल. तसाच पूर्ण ज्ञानीही त्याला काहीही करायचं शिल्लक राहिलं नाही तरीही, काहीही कमवायचं नसलं तरीही, भगवंतांचा आदेश झाला म्हणून लोकसंग्रह करण्यासाठी फिरेल. प्रत्येक व्यक्तीजवळ जाऊन त्याच्यातलं चैतन्य जागृत करेल. भोगजीवनात इंद्रिय सुखात रममाण झालेल्यांना भावजीवन समजावून सांगताना म्हणेल, आहार निद्रा भय मैथुन युक्त जीवन तर पशुही जगतो. मुलं जन्माला घालणं, त्यांना मोठी करणं, त्यांच्याकरता घर बांधणं हे तर चिमण्या पण करतात. असं जीवन जगणाऱ्या माणसातलं चैतन्य जागृत करणं म्हणजेच लोकसंग्रह करणं होय. मी अर्धी भाकरी खाईन पण दीन होणार नाही, गरीब असेन पण लाचार होणार नाही, अशा प्रकारे चैतन्य अस्मिता शेवटच्या माणसात निर्माण करायला हवी. तुम्ही किती लोक गोळा केलेत हे महत्वाचं नाही, तुम्ही किती लोक उन्नत केले हे हा श्लोक जरूर विचारतो. आजच्या संदर्भात हा श्लोक खरं नेतृत्व आणि त्याचं सामाजिक उत्तरदायित्व कसं असावं हे सांगतो. आज समाजातल्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी किंवा अगदी घरातल्या मोठ्या माणसांनी जबाबदारीने वागणं सोडलं तर पुढची पिढी काय अनुकरण करेल. मी खूप काही मिळवलंय, भरपूर बँक बॅलन्स आहे, समाजात नाव आहे, आता मी काही करण्याची गरज आहे का असा विचार ठेवून वागण्यापेक्षा आपलं पद प्रतिष्ठा पैसा याला मिळणारा आदर मी समाजासाठी वापरेन, माझ्या वागण्या बोलण्यातून एक आदर्श समाजासमोर ठेवीन आणि समाजासाठी कार्यरत राहीन असा विचार केला तर तो सगळ्यांसाठीच आदर्श आणि आनंददायी ठरेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या 3 अध्यायातील 20 श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, एक नजर वेळेवर. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, ऐकूया भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोतेहो, भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकला. आता काही क्षणातच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं. आपण जी मागणी केली आहे, या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या PI वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
0: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या

सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागं एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी

0: जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरवाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. संगीत.
2: अगर आपका पेट स्वस्थ नहीं है तो बहुत सारी बीमारियों का आगमन आपके शरीर में होता है.
3: परेशान हूं मैं.
2: फैटी लिवर, इन्फेक्शन, एसिडिटी जैसी पेट की समस्याएं इन दिनों बहुत कॉमन है.
4: वेरी इंपॉर्टेंट पिलर ऑफ एनी GI प्रॉब्लम इज एजुकेशन, न्यूट्रिशन, एक्सरसाइज एंड व्हेन डू यू गेट सेल्फ टेस्टेड एंड सी अ डॉक्टर. ये तीन चीज अगर हम कर पाए ना तो काफी हद तक हमारी बीमारियां कम हो जाएंगी.
2: पेट की बहुत सारी बीमारियों पर प्रकाश डाला है हेपेटोलॉजिस्ट और गैस्ट्रोएंट्रियोलॉजिस्ट डॉक्टर गौरव मेहता ने.
4: अगर आप टाइम पे नहीं सो खा के तुरंत सो गए तो एसिडिटी की संभावना ही काफी ज्यादा होती है. और अगर हम टाइम पे ना सोए, 7 से 8 घंटे नींद पूरी ना करें तो हमको शुगर होने के चांसेस भी होते हैं ज्यादा, फैटी लिवर के चांसेस भी ज्यादा होते हैं.
2: तो सुनिए डॉक्टर गौरव मेहता की बातें 29 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
5: विविध भारती से इस वक्त आप सुन रहे हैं प्रोग्राम भूले बिसरे गीत.
6: निकल के आ घर से, आ घर से. अरे भाई निकल के आ घर से, आ घर से. दुनिया की रौनक देख फिर से, देख ले फिर से. दुनिया की रौनक देख फिर से, देख ले फिर से. अरे भाई निकल के आ घर से, आ घर से. अरे भाई

रस्ते की हर ठोकर को तू रे।

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: FM 101 MHz आणि न्यूज ऑन AI आर्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून। श्रोतेहो, सकाळचे 7:30 झाली आहेत। ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मंडळी, 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या वक्त या चित्रपटातलं हे गीत गीतकार साहिर लुधियानवी, संगीत रवी आणि स्वर आशा भोसले यांचा. चित्रपटाची कथा अख्तर मिर्झा आणि अख्तर उल इमान यांची होती तर निर्मिती बी आर चोप्रा यांची होती. मंडळी, या चित्रपटात सुनील दत्त, राजकुमार, शशी कपूर, साधना शिवदसानी, शर्मिला टागोर, बलराज सहानी, अचला सचदेव, रहमान आणि मदनपुरी अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता. आणि याच चित्रपटापासून स्टार कास्ट मूवी म्हणजेच अनेक कलाकारांचा एकाच चित्रपटात समावेश असलेल्या पायंड्याला सुरुवात झाली. मंडळी, अशोक कुमार आणि मुमताज यांच्या किस्मत या चित्रपटाची जी गोष्ट होती ना, हरवलेले किंवा विभक्त झालेले पुन्हा एकत्र होतात, तीच गोष्ट या चित्रपटांमध्ये दाखवली आहे. काळामुळे विभक्त झालेलं एक आनंदी कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करताना अनेक अडथळे पार करतं

0: अशी या चित्रपटाची वनलाईन थीम. 1960 दशकातला हा 5वा सर्वाधिक विकला जाणारा हिंदी चित्रपट अल्बम होता आणि 1965 विनाका गीतमालाच्या यादीत या चित्रपटाच्या गाण्यांना खूप डिमांड होती. बी आर चोप्रा फिल्मच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी वक्त हा एक उत्कृष्ट यशस्वी चित्रपट ठरला. याच चित्रपटावरून पुढे यादों की बारात आणि अमर अकबर अँथनी सारख्या चित्रपटांना प्रेरणा मिळाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क

0: हजारों की बारात आणि अमर अकबर अँथनी सारख्या चित्रपटांना प्रेरणा मिळाली असं म्हणलं तर वावग ठरणार नाही. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, आज आपण बोलतोय 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या वक्त या चित्रपटाबद्दल. जे गाणं आता आपण ऐकलं त्याचे बोल होते साहिर लुधियानवी यांचे, संगीत दिलं होतं रवी यांनी आणि स्वर आशा भोसले यांचा. खर तर या चित्रपटात आधी धर्मेंद्र यांना विचारण्यात आलं होतं बरं का, पण मोठ्या भावाची भूमिका त्यांना साकारायची नव्हती म्हणून त्यांनी नकार कळवला. मग ती भूमिका राजकुमार यांना मिळाली. तसंच मंडळी, सुनील दत्त यांना सुद्धा चित्रपटाबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना त्यांच्यासाठी ऑफर केलेली भूमिका नको होती, कारण राजकुमार यांची भूमिका सर्वोत्तम होती, त्यामुळे त्या भूमिकेचं आणि त्या अभिनेत्याचं कौतुक होईल असं सुनील दत्त यांनी आधीच सांगितलं होतं. पण निर्मात्यांनी मात्र सुनील दत्त यांना आग्रह करून करून कन्व्हिन्स केलं आणि चित्रपट करायला लावला. पण सुनील दत्त यांनी सांगितल्याप्रमाणे चित्रपट हिट होण्याचं सगळं श्रेय राजकुमार यांनाच मिळालं. अर्थात सुनील दत्त यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं बरं का, कारण या चित्रपटापूर्वी सुनील दत्त यांनी कधीही प्लेबॉयची भूमिका साकारली नव्हती. वक्त या चित्रपटानं राजकुमार यांना सुद्धा प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक वर्ष ते दुय्यम भूमिका करत होते पण या चित्रपटाद्वारे मात्र ते स्टार बनले. बॉक्स ऑफिसवरच्या यशाने यश चोप्रा यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आपली क्षमता सिद्ध करण्यात यश मिळालं आणि ते देखील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक बनले. चित्रपटांच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात वक्त या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, जे संगीतबद्ध केलं आहे रवी यांनी आणि गायलं आहे मन्ना डे यांनी.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय।
4: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय। मी कसा दिसतो ते बघायचंय।
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे, आणि आकाश पण बघायचंय।
3: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची आहे।
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय।
5: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला।
6: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची। जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय, तुम्हीच विचार करा। आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा। देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 8929304142। देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या बरोबर आहेत देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर। नमस्कार सर।
7: नमस्कार।
6: मागच्या वेळेस एकदा बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला होता की लहान मुलांमध्ये तिरळेपणा आपल्याला आढळून येतो, तर या तिरळेपणाबद्दलच आज बोलूयात की हा जाऊ शकतो का, काय ट्रीटमेंट याच्यासाठी उपलब्ध आहे आणि याचे काही प्रकार असतात का?
7: करेक्ट। तर युजुअली लक्षात घ्या की बऱ्याच लोकांना तिरळेपणा असतो, लहान मुलांमध्ये हा तिरळेपणा स्पेसिफिकली दिसतो। तर तिरळेपणा हा लहान मुलांमधला तिरळेपणा वेगळा, ऍडल्ट मधला तिरळेपणा वेगळा, आणि ओल्ड एजेस मध्ये आलेला तिरळेपणा वेगळा। तर बाय बर्थ समजा आपण पहिलेपासून सुरुवात केली तर बाय बर्थ किंवा ह्याला कंजनायटल स्क्विंट म्हणतो आम्ही, की बाय बर्थच काही लोकांना तिरळेपणा असेल तर त्याला 100% कुठला तरी डिसीज असतो, जे आईच्या पोटामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला तो तिरळेपणा आलेला असतो। तर त्याला तर काय की 100% कुठली ना कुठली तरी ट्रीटमेंट लागते। नंतरचे जे आहे की प्री स्कूल पासून कॉलेज पर्यंतचा जो तिरळेपणा आहे तो स्पेसिफिकली करेक्टेबल स्क्विंट असतो, म्हणजे कुठलाही स्क्विंट हा करेक्ट होत नाही असं नाही। 100% स्क्विंट सर्जरीज ह्या चांगल्या होतात आणि तुमचा तिरळेपणा जाऊ शकतो। पण सर्व स्क्विंट पेशंट्सला सर्जरीच लागते हा एकदम चूक पॉइंट आहे। तर युजुअली जर तुमचा स्क्विंट हा कमी दर्जाचा, कमी लेवलचा, ग्रेडिंग कमी असेल तर हे फक्त चष्म्याच्या जोरावर आपण तो करेक्ट करू शकतो। म्हणजे काय तर तो स्क्विंट आलेला असतो प्री स्कूल टू ऍडल्टपर्यंत, तो युजुअली त्याचा प्रकारच असतो की प्रॉब्लेम हा चष्म्यामध्ये आहे किंवा त्यांनी चष्मा न वापरल्यामुळे तो स्क्विंट आलेला असतो। जसाही तो चष्मा किंवा ते ग्लासेस वापरायला चालू करतो तो स्क्विंट ऑटोमॅटिकली ऑटो करेक्ट होतो।
6: ओके।
7: त्याला कुठल्याही सर्जरीची गरज पडत नाही। तर म्हणून आम्ही वारंवार सांगतो की 18 वर्षापर्यंत मुलांचे डोळे चेक करणं युजुअली खूप महत्वाचं आहे, कारण की स्क्विंट आणि तत्सम जे अँब्लायपिया, बरेच वेळांना लेझी आईज म्हणतो आम्ही, ते पण असतं। तर हे ऑटो करेक्टेबल आहेत, ऑटोमॅटिक कुठलीही सर्जरी न लागता हे पूर्ण करेक्ट होतात। आळशी डोळा, आळशी डोळ्यामध्ये पण स्क्विंट असतो, चष्म्यामुळे पण आलेला स्क्विंट असतो। तर हे स्क्विंटचे वेगळे वेगळे प्रकार आहेत। तर याला करेक्ट सोल्युशन एकच आहे, तुम्ही डोळे चेक करा, तो चष्मा दिलेला वापरा, तुमचा ऑटोमॅटिकली झालेला स्क्विंट हा पूर्णतः बरा होतो, त्याला कुठल्याही सर्जरीची मोठ्या गरज पडत नाही। आणि त्यानंतर सुद्धा काही लोकांचा स्क्विंट राहतो तर तो स्क्विंट सुद्धा पूर्णतः आपण

0: करेक्ट करू शकतो बाय सर्जरी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्हाला सुद्धा डोळ्यांच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर डोळ्यांच्या आजारांवरच्या अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ओफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम राइट, ये हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
10: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
9: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
10: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: श्रोतेहो, मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, क्षमा खळे यांच्या स्वरात.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोतेहो, सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोतेहो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोतेहो नमस्कार. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाची अर्थव्यवस्था स्थिर व्हायला लागली, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या 2 दशकातच इथल्या लोकांचं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त रोजगार लोकांना मिळायला लागले आणि समृद्धी खूपशा प्रमाणात मध्यम वर्गाकडे पोहोचली. लोक मोठ्या प्रमाणात जीवनमान सुखी करणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लागले. मग ते झाल्यावर घरोघरी सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे आणि इतर रत्नांची सुद्धा खरेदी व्हायला लागली. आता तर हिऱ्याचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि आपल्या सर्वांना हिऱ्यांच्या दागिन्यांची ओळख व्हावी म्हणून सादर करत आहोत एक मालिका हिरा आहे सर्वांसाठी. PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला जातात तेव्हा खरं तर ग्राहकांच्या हेच लक्षात येत नाही की हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात.
5: हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये हिरा हा एक घटक आहे, कारण दागिना घडवायचं म्हटलं तर आपण हिरा डायरेक्टली काही अंगाला चिकटवू शकत नाही किंवा तो कुठेतरी इलॅस्टिकमध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनममध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची आवड आहे ती डिझाईन सकट आहे, म्हणजे एक सिंगल खडा बसवलाय आणि तो घातलाय असं नसतं. अनेक छोटे छोटे हिरे एकत्रितपणे डिझाईन केले जातात, त्यातून पानं फुलं असेल, पक्षी असतील, निसर्गातल्या काही छटा असतील, तर त्या मढवल्या जातात त्याच्यामध्ये. ते वेगवेगळ्या आकाराचे हिरे असतात, त्या आकारानुसार त्याच्या किमती ठरत असतात. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्यात सोनं किंवा प्लॅटिनम वापरलं जातं. तर सोन्याच्या प्लॅटिनमच्या किमती या धातूवर आहेत. जसं आता सोन्याची किंमत आपण विचार केला तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. मग जर 24 कॅरेटची किंमत 120,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि साईज याच्यावरती प्रत्येक हिऱ्याची किंमत ठरते. म्हणजे 1 कॅरेटचा समजा तुम्ही हिरा घेतला मोठा एखादा अंगठीत बसवायला तर तो डी कलरचा, चांगल्या कटचा, चांगल्या क्लॅरिटीचा असेल तर त्याची किंमत वेगळी असेल. पण कॅरेट वाईज सेमच पण तो कुठेतरी GH कलरचा असेल तर त्या दोनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही, 1-1 सेंटचे 100 हिरे एकत्र केले तर ते 1 कॅरेटच होतात. पण 1 कॅरेटचा 1 हिरा घेतला तर त्याची किंमत आणि 1-1 कॅरेटचे 100 हिरे म्हणून त्याला म्हटलेलं 1 कॅरेट तर त्या 1 कॅरेट 100 खड्यांची किंमत आणि 1 सिंगल 1 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांच्या ज्या किमती ठरतात त्या त्याच्यामध्ये मढवलेले हिरे कुठले आहेत, त्याचा रंग काय आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचे कट्स काय आहेत, ते काय साईजचे आहेत आणि त्याच्याबरोबर वापरलेले गेलेले जे धातू आहेत, प्लॅटिनम असेल किंवा सोनं असेल, तर ते किती वजनाचे वापरले गेलेत. आणि याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो मेकिंग चार्ज. साधारण प्लेन गोल्ड ज्वेलरीचे जे काही मेकिंग चार्ज असतात ते साधारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये जास्त असतात. त्यामुळे किंमत 3 गोष्टींवरती ठरते, एक तर हिरा आणि मग हिऱ्यामध्ये कट, कलर, क्लॅरिटी आणि साईज, दुसरं धातू प्लॅटिनम का सोनं आणि तो किती प्युरिटीचं, त्यानुसार सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या किमती तर सर्व जगच जाहीर असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकिंग चार्ज. त्यामुळे किंमत ठरताना 3 गोष्टी असतात, हिऱ्याचा दागिना म्हणजे फक्त हिऱ्याची किंमत नसते.
3: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात याची माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते.

0: धन्यवाद.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण असं म्हणतो की आयुष्य जगताना प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते. मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मला हे करायचंय, मला हे हवंय, मला हे बघायचंय, माझी सुद्धा एक आहे. पण अर्थातच या सगळ्या बरोबर इन्व्हेस्टमेंटची बकेट लिस्ट असणं सुद्धा गरजेचं आहे का, त्याबद्दल आज सांगा.
2: सो विश लिस्ट, बकेट लिस्ट ही प्रत्येकाची असते, असली पाहिजे. माझं विश आहे किंवा मला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, माझं एखादं स्वप्न आहे, माझं गोल आहे. आता यातलं कुठलाही शब्द घेतला तरी हे सगळं अचीव करण्यासाठी मॅडम काय लागतं, पैसा लागतो. म्हणजे मॅक्झिमम गोष्टी ह्या पैशाने विकत घेता येतात. आपण म्हणतो ना, समाधान हे पैशाने विकत जरी घेता येत नसलं तरी समाधान मिळवण्यासाठी काही अंशी पैसा हा लागतोच.
1: बरोबर.
2: सो मग त्याच्यासाठीची बकेट लिस्ट ही असणं गरजेचं आहे का, तर 100% गरजेचं आहे. आता या बकेट लिस्टचा विचार करताना, आर्थिक नियोजनांचा विचार करताना त्याचा पाया कसा घालायचा आहे, तर माझ्याकडे 100 रुपये आहेत, ह्या 100 रुपये किंवा माझ्याकडे आज 1 लाख रुपये आहेत, ह्या 1 लाख रुपये हे मला जे इन्व्हेस्ट करायचे, यातले 20,000 रुपये मी असे इन्व्हेस्ट करेल की जे कदाचित मला 1-2 वर्षानंतर लागले तर काढता येऊ शकतात. 25-30,000 रुपये मी असे इन्व्हेस्ट करेल की जे मला पुढच्या 3-5 वर्षात लागले तर काढता येऊ शकतात. 50,000 रुपयाची गुंतवणूक मी अशी करेल जी कदाचित लॉंग टर्म साठी असेल. असे माझ्याकडे जेव्हा जेव्हा पैसे येत जातील त्याची विभागणी 3-4 वेगवेगळ्या बकेट मध्ये करणं म्हणजे बकेट लिस्ट पूर्ण करणं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. मग जिथे मला इमर्जन्सी फंड, जिथे मला डेट सिक्युरिटीज, जिथे मला कमोडिटी, रिअल इस्टेट, इक्विटी, ह्या प्रत्येक असेट क्लास मध्ये गुंतवणूक करता येणं शक्य आहे आणि माझी इन्व्हेस्टमेंटची बकेट लिस्ट पूर्ण होणं शक्य आहे. लक्षात घ्या, आर्थिक नियोजन करताना बकेट लिस्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या स्वप्नांची वाट मोकळी करताना किंवा आपली स्वप्न पूर्ण करताना आपली बकेट लिस्ट जशी आपण आखून ठेवलेली असते, लिहून ठेवलेली असते, तशीच इन्व्हेस्टमेंटची जोड जर त्याला दिली तर ही बकेट लिस्ट नक्की पूर्ण होऊ शकते. तुमचे सगळे विशेष हे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात, पण त्यासाठी आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजनाची बकेट लिस्ट.
1: वा, अशाच सल्ल्यांसाठी श्रोते हो पुन्हा जरूर ऐका आमचा कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. उद्याच्या भागात पुन्हा भेटूयात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे आणि परिसरात काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज दिवसभरात आकाश ढगाळ राहून पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसामुळे कमाल तापमानात एकदम 6 ते 7 अंशांची घट होऊन 33 अंश सेल्सिअस राहील. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये विजांसह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचे वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये विजांसह सोसाट्याचे वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की एल निनोमुळे मॉन्सून कमकुवत राहण्याच्या शक्यतेचा सामना करण्यासाठी सरकार खरीप हंगामाची पूर्वतयारी करत आहे. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे असं चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रम वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित असून त्यावर सतत देखरेख ठेवली जात असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा स्पष्ट केलं. EBP म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत समाज माध्यमांवर पसरवले जाणारे काही दिशाभूल करणारे आणि निराधार दावे, लोकांचा गोंधळ निर्माण करणं आणि त्यांना चुकीची माहिती देण्याच्या उद्देशानं केले जात आहेत असं सरकारनं नमूद केलं. तेल विक्री कंपन्या, वाहन उत्पादक, इंधन चाचणी संस्था आणि इतर संबंधित घटकांशी सल्लामसलत करून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे. तसंच E20 पेट्रोलच्या वापराला सुरुवात झाल्यापासून इथेनॉल मिश्रणामुळे इंजिन निकामी होण्याच्या किंवा वाहनं बंद पडण्याच्या कोणत्याही मोठ्या समस्यांची नोंद झालेली नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि
10: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली रचना रामदास कामत यांच्या स्वरात.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
4: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे। सुंदर

0: मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
1: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
2: एपिल्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
3: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स. होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातली भक्तिरचना.

0: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: नमस्कार, मी माधवी शिंदे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं व्होकेशनलचं युनिट म्हणजेच स्किल डेव्हलपमेंटचं युनिट, तिथे मी संचालिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या युगात कौशल्य आधारित शिक्षण किंवा प्रशिक्षण आणि त्यातून अर्थार्जन याला इतकं जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आपण बघतो आहोत नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे. आजचा तरुण त्रस्त झालेला आहे. जर हातातला जॉब गेला तर ऑलरेडी घेतलेले लोन्स असतात, त्याचे EMI असतात आणि त्यामुळे त्याची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. स्किल डेव्हलपमेंट खरं तर भारतासाठी नवीन नाहीये. आपण कधीच नोकऱ्या करणारा देश नव्हतो, आपण स्वतःचे व्यवसाय करणाराच देश होतो आणि म्हणूनच आपण सोने की चिडिया होतो. स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस जर तुम्ही केलेत, काही स्किल्स तुम्ही शिकला, तर त्यातून अतिशय उत्तम पैसा मिळू शकतो. आमच्याकडून अगदी छोटे छोटे कोर्स सुद्धा करून गेलेल्या ज्या मुली आहेत, आज त्या स्वतःचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर करत आहेत, लाखो रुपये मिळवत आहेत आणि स्वतः एक उद्योजिका म्हणून समाजात स्थान त्या मिळवत आहे. तुम्ही जरी ग्रॅज्युएशन करत असाल किंवा जॉब जरी मिळाला, तरी त्याच्या जोडीला तुम्ही काही व्यवसाय सुरू करू शकता, जेणेकरून जर तुमचा जॉब गेला तर तुमच्या हातात काही ना काही नक्कीच असेल. आणि हा जो तुम्ही साइड बिझनेस म्हणून सुरू केलाय, हा तुमचा उद्या एक महत्वाचा स्वतःचा व्यवसाय ठरू शकतो. मी अनेक मुलं बघतीये, खूप कन्फ्युज असतात. त्यांना नेमकं आपण काय शिक्षण घ्यावं हे कळत नसतं. यातून नोकरी मिळणार आहे का हे नाही कळत, मिळाली तर ती टिकणार आहे का हे नाही कळत, आणि मग जर ती टिकली नाही तर माझ्या हातात दुसरा माझा बी प्लॅन काय आहे याची कसलीही तयारी या मुलांची नसते. अक्षरशः त्यांना विचारले हे प्रश्न की तू का करणार आहेस हे ग्रॅज्युएशन किंवा हा कोर्स, तर त्यांच्याकडे त्याचं समर्पक उत्तरच नसतं. आणि म्हणून प्रत्येकाने कुठलं तरी स्किल डेव्हलप करणं हे खूप खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
4: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
7: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
6: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
7: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
6: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
7: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
8: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
9: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
8: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून

0: नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळंतपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली, तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं, तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली, आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
3: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया यशवंत कुमार गवळणकर यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली दशरथ पुजारी यांनी, आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही काही काळासाठी आमचं प्रसारण आपल्याला ऐकू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 kHz DRM बँडवर.
1: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर दोन डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहेत, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
0: 783 kHz DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आता आपल्या सोबत, मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम.
1: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी 783 kHz DRM बँडवर.
0: संपर्कासाठी क्रमांक 94 21 20 91 28 किंवा 86 980 78 917.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 8:58 झाली आहेत। जाणून घेऊया ठळक बातम्या।
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। हिमांशु रॉय फाउंडेशनच्या वतीनं संशोधित केलेले हिमांशु रॉय कॅन्सर डिटेक्शन किट कर्करोगाच्या उपचाराकरता महत्वाचे ठरत आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ते काल मुंबईत आयोजित द हिमांशु रॉय लिगसी पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते। हिमांशु रॉय यांनी कर्करोगाशी दिलेला लढा अयशस्वी ठरला, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेलं कार्य राष्ट्र कधी विसरू शकणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या 5 ते 18 वयोगटातल्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो। या पुरस्कारांसाठी येत्या 31 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं www.awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं सहसदस्यत्व स्वीकारलं आहे। गीते यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं देण्यात येणारा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना काल प्रदान करण्यात आला। याप्रसंगी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर यांनाही वी वा शिरवाडकर लेखन पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर अभिनेता, दिग्दर्शक सुनील देशपांडे यांना बाबूराव सावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला। जागतिक ऑलिम्पिक दिन काल पुण्यात उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे शनिवारवाडा आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय अशा 2 ठिकाणी ऑलिम्पिक दिन साजरा केला।

यावेळी विविध पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संस्थांचे पदाधिकारी, मार्गदर्शक सहभागी झाले होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: अम्फी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, कार्यक्रमात मी हर्षदीप शेलार सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या गीतरचनांनी रसिकांच्या हृदयाशी थेट संवाद साधणारे तसंच शब्दप्रधान गायकीनं मराठी रसिकजनांवर शब्द आणि स्वरांचा भावसंस्कार करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांच्या लेखणीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जगभरातील मराठी सुगम संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना गेली अनेक दशकं आपल्या गीतांनी आणि स्वररचनांनी अविस्मरणीय आनंद देणारे गीतकार संगीतकार म्हणजे यशवंत देव. त्यांनी शब्दांना स्वरांच्या झुल्यावर स्वार करून रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी गीतं घरोघरी पोहोचवली. आकाशवाणीमध्ये आपली सेवा रुजू करणाऱ्या यशवंत देव यांची सुरावट या माध्यमात वाढीस लागली, बहरली आणि त्यांच्या शब्दांच्या स्वरांच्या दरवळीनं सगळा आसमंत व्यापून टाकला.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 02-0-670-29-100.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या

0: तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
1: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11.
0: 8888 56 00 11.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गीतकार, संगीतकार, कवी आणि निवेदक म्हणून सुपरिचित असणाऱ्या यशवंत देव यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या पेण या गावी उमाबाई आणि त्र्यंबकराव यांच्या पोटी 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे वडील त्र्यंबकराव हे संगीतप्रेमी आणि संगीतातील जाणकार होते. ते तबला, पेटी, सतार, व्हायोलिन, जलतरंग अशी अनेक वाद्य वाजवत. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांचे त्यांच्या घरी कार्यक्रम होत असत. त्यांनी लहानग्या यशवंतांवर लय, ताल, सूर यांचे संस्कार पक्के केले होते. यशवंत देवांना वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आकाशवाणीमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. सतारवादन, कवितांना चाली देणं, याबरोबरीनं नभोनाट्यांना पार्श्वसंगीत देणं, सांगीतिकांसाठी संगीत देणं इत्यादी गोष्टींतही ते उत्तरोत्तर निपुण झाले. यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती आणि त्यानंतर मुंबई आकाशवाणी केंद्रावर सादर केलेला भावसरगम हा कार्यक्रम विशेष गाजला. देव हे जसे संगीतकार आहेत तसंच ते उत्तम गायकसुद्धा आहेत आणि त्यापलीकडे जाऊन एक समर्थ गीतकार आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण स्वयं अध्ययन करून आत्मसात केलं आणि सतारवादनात संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली. दीर्घकाळ आकाशवाणीतील नोकरी ही त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळाच ठरली. धारवाडसह मुंबई, नागपूर या आकाशवाणी केंद्रांवर तसंच विविध भारतीच्या हिंदी विभागात कार्यक्रम निर्माता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं.

0: श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 020-670-2900.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, सांगीतिक सहकार्याबरोबरच अनेकदा यशवंत देव यांनी आकाशवाणीसाठी लेखनसुद्धा केले. ठरलेले अभंग ही श्रुतिका, शब्दप्रधान गायकी, रियाजाचा कानमंत्र हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होत. देवांगिनी या नव्या रागाची निर्मितीसुद्धा यशवंत देव यांनी केली. त्यांनी रचलेल्या अनेक रचना ते एक समर्थ गीतकार असल्याची आपल्याला वेळोवेळी साक्ष देतात. त्यांच्या रचना काही चित्रपटांसाठी तर काही भावगीत, भक्तिगीत म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. कोणत्याही गीतरचनेत फक्त सुरांचा गोडवा पुरेसा नसून शब्दांच्या माध्यमातून रसिकांच्या मनाशी थेट संवाद साधता आला पाहिजे या मताचे यशवंत देव होते. आणि हे मत त्यांनी त्यांच्या रचनांमधून वेळोवेळी दाखवून दिलं आहे. त्यांच्यासारखा देवदत्त प्रतिभेचा खऱ्या आध्यात्मिक वृत्तीचा गीतकार

0: श्रोतेहो कार्यक्रमात आपण यशवंत देव यांच्या लेखणीबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्याआधी एक व्यावसायिक विराम.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल किडनी।

0: आमची काळजी आमची.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: चित्रपटांप्रमाणे नाट्यक्षेत्रातही यशवंत देव यांचं योगदान उल्लेखनीय आहे. 40 अधिक नाटकांसाठी त्यांनी गीतलेखन केलंय आणि संगीत दिलंय. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखनसुद्धा केलंय. 4 लोचनांची दुनिया हा मराठी भावगीतांचा संग्रह, शब्दप्रधान गायकी हा सुगम संगीतविषयक राज्य पुरस्कारप्राप्त विवेचनात्मक ग्रंथ, पत्नीची मुजोरी हा त्यांच्या विडंबन गीतांचा संग्रह, अक्षरफुले हा छोटेखानी काव्यसंग्रह अशी विपुल लेखनसंपदा त्यांच्या नावे आहे. रियाजाचा कानमंत्र या त्यांच्या पुस्तकातून गाणं उत्साहपूर्ण, निर्भय आणि निशंक व्हावं, तसंच रसिक श्रोत्यांच्या प्रत्ययाला ते गाणं यावं यासाठीचा कानमंत्र यशवंत देव आपल्या सगळ्यांनाच नक्कीच देत असतात.

श्रोते हो, आपण आज कार्यक्रमात यशवंत देव यांच्या लेखणीविषयी जाणून घेतोय. यशवंत देव यांची गीतं विविध छंदांवरील प्रभुत्व, शब्दांची ओढाताण न करता भावानुगामी लय साधत तसंच लोकधुनीचा ठेका सांभाळत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वररचनेमुळे रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात. संगीताचं स्वयंशिक्षण, सूक्ष्म निरीक्षण, चिकित्सक दृष्टिकोन, भाषेची लय, शब्दांमध्ये भावाशय

शोधण्याची संवेदनशीलता, ध्वनिमुद्रणाची तांत्रिक आणि यांत्रिक जाण, उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन, संगीताचा अखंड विचार, त्याला उपजत प्रतिभेची डोळस जोड, यातून त्यांचं सांगीतिक व्यक्तिमत्व फुललंय.

0: श्रोते हो, यशवंत देव यांच्या लेखणीला विनम्र अभिवादन करून मी हर्षदीप शिलार आता आपली रजा घेतोय. धन्यवाद.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 झाली आहेत. आमचं प्रसारण

0: तुम्ही ऐकताय रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. श्रोते हो, प्रसारण सभेत कार्यक्रम ऐकूया.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या वधू परीक्षा या नाटकातल्या नांदीनं.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोतेहो, ऐकूया पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यासंबंधीचं एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं नाट्यपद ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात. कुसुमाग्रज यांनी रचलेलं हे नाट्यपद आहे आणि या नाट्यपदाला संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाटक आहे ययाती आणि देवयानी.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गली रे कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
5: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतेय, आत्ताचं आपण ऐकलं सौभद्र या नाटकातलं पद. पदरचना आणि संगीत होतं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आणि स्वर होता पंडित प्रभाकर कारेकर यांचा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर, 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं. पदरचना होती विद्याधर गोखले यांची, संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि स्वर होता प्रसाद सावकार यांचा. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच आम्ही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्यातल्या शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधान परिषदेत दिले. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ बोलत होते. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्र नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील बेडग इथं काल एकल महिला दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सांगली जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित एकल महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ज्या एकल महिला शासकीय योजनांपासून वंचित आहेत अशा सर्व महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महिला बचत गटांमध्ये कसं सहभागी व्हावं, बँकांचं आर्थिक सहाय्य आणि स्वतःचा रोजगार कसा सुरू करावा याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन्स या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्ध पत्रकाद्वारे याबाबत घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकानं द्वितीय तर जिगीशा क्रिएशन्स या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. पुणे महानगरपालिकेचा यावर्षीसाठीचा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक चंद्रकांत काळे यांना जाहीर झाला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल ही माहिती दिली. मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल काळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांची अभिमान

0: संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:01 झालेत. वेळ झाली आहे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमांची. सुरुवातीला ऐकूया कुणाल कामथे पाईल्स क्लिनिक हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम आहेत आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारायला. डॉक्टर शर्मिला मॅडम नमस्कार.
4: नमस्ते मॅडम.
3: स्त्रियांमध्ये विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतात ज्याबद्दल आपण नेहमी गप्पा मारत असतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की स्त्रियांमध्ये सुद्धा मूळव्याध किंवा पाईल्सचा त्रास आणि फिशर हे दोन्ही त्रास दिसतात, तर यामागे मूळ कारणं काय असतात, याची लक्षणं काय दिसतात, या सगळ्याबद्दल आज तुम्ही सांगा ना
4: मॅडम. आत्ताच्या आपण काळामध्ये म्हणू शकतो स्त्रियांमध्ये मूळव्याध आणि फिशरचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. मूळव्याध आणि फिशर होण्याचं मूळ कारण जे आहे बद्धकोष्ठता. पण बद्धकोष्ठता होते कधी? मोस्टली स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठता होण्याचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी.
3: अच्छा.
4: आणि लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे ज्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, सतत एका जागी बसून राहणं. ज्या स्त्रिया आयटी हब मधल्या स्त्रिया असतील किंवा ज्यांचं खूप सतत बसून काम आहे, अशा स्त्रियांमध्ये कॉन्स्टिपेशन होऊन भगंदर, फिशर आणि पाईल्स यांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं.
3: अच्छा. म्हणजे इथेही पुन्हा तोच रोल आहे आपल्या लाईफस्टाईलचा की आपण काय खातोय, कसं राहतोय आणि आपलं काम काय प्रकारचं आहे, त्यामुळे हे सगळे व्याधी होऊ शकतात.
4: येस. आता याच्यामध्ये फरक, फिशर आणि मूळव्याध याच्यामध्ये काय फरक आहे?
3: अच्छा.
4: फिशर म्हणजे काय? शौचास कडक होऊन शौचाच्या जागी जखम होणे, याला मराठीमध्ये परिकर्तिका असंही म्हटलं जातं. जशी ओठ जसे फाटतात तशी शौचाच्या जागी जखम होते. याच्यामध्ये दोन टाईप्स असतात, एक अॅक्यूट फिशर आणि क्रॉनिक फिशर. अॅक्यूट फिशर हे छोटीशी जखम होते आणि ते शौचास कडक होऊन नुकतीच जखम झालेली असते. अॅक्यूट फिशर हे गोळ्या औषधाने बरं होतं. पण जर ते क्रॉनिक फिशर असेल, याच्यामध्ये जी जखम असते ती अगदी डीप गेलेली असते, हे जे क्रॉनिक फिशर आहे हे गोळ्या औषधाने बरे होत नाही, याच्यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो किंवा स्पिंक्ट्रेक्टॉमी म्हणून जी ट्रीटमेंट आहे ती आपण क्रॉनिक फिशर साठी करू शकतो. मूळव्याध, मूळव्याध म्हणजे काय? बद्धकोष्ठतेमुळे शौचाच्या जागी ज्या नसा असतात त्या फुगून मूळव्याध तयार होतात. याची लक्षणं काय असतात? तर ब्लीडिंग होणं. ब्लीडिंग म्हणजे त्याचं प्रमाण ड्रॉप मध्येही असू शकतो किंवा एक चमचा, दोन चमचे असेही ब्लीडिंग होऊ शकतं.
3: अच्छा. अशी लक्षणं घेऊन जेव्हा पेशंट येतात डॉक्टरकडे तेव्हा मुळात आधी किती लवकर डॉक्टरांकडे जायला पाहिजे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय.
4: जसं मी आता तुम्हाला सांगितलं, जर ते अॅक्यूट स्टेज मध्ये असेल तर ते गोळ्या औषधांनी बरं होऊ शकतं. पण जर तो फिशर खूपच त्रासदायक होत असेल, आग होणं, टोचल्यासारखं वाटणं, बसताना खूप त्रास होणं, याच्यामध्ये अगदी पेशंट मेंटली पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातो. अशा केसेसमध्ये गोळ्या औषधाने ट्रीटमेंट न घेता त्यासाठी वेळेच लेझर ट्रीटमेंट किंवा स्पिंक्टरटॉमी याच्यासारखे उपचार घेणं हे अगदी योग्य राहणार आहे.
3: अच्छा. डॉक्टर शर्मिला मॅडम, तुम्ही सांगताय स्त्रियांमधील मूळव्याध आणि फिशर याबद्दल, आता यासाठी तपासणी कोणती करावी लागते?
4: मॅडम, याच्यासाठी दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते, त्याला व्हिडिओ रेक्टोस्कोपी म्हणतात. दुर्बिणीद्वारे तपासणी करून त्याचं योग्य निदान केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर काय उपचार करता येतील याचा सल्ला देतो.
3: अच्छा. आता यात पुन्हा महत्वाचा प्रश्न येतो स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः, की ज्यांना घर, नोकरी सगळं सांभाळायचं असतं त्यांना वेळेचा खूप प्रश्न असतो, तर मग वेळ कशी, उपचारांसाठी लागणारा वेळ या बाबतीत काय सांगाल?
4: फिशर आणि पाईल्स याच्यासाठी जर ट्रीटमेंट असेल, फिशरची जी ट्रीटमेंट आहे मॅडम ती अगदी कमी वेळाची ट्रीटमेंट आहे. याच्यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो. यामध्ये स्त्रियांचा प्रश्न असतो नंतरनं किती वेळ थांबायला लागेल किंवा नंतरनं काही पथ्य पाळायला लागतील, तर आपण लेझर ट्रीटमेंटमध्ये पेशंटला ऍडमिट व्हायची गरज नाहीये. पेशंट एका दिवसामध्ये घरी जाऊ शकतो. आणि राहिला नंतरचा प्रश्न की त्रास किती होईल, लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर जो त्रास आहे तो अगदी कमी प्रमाणामध्ये असत. दुसऱ्या दिवसापासून ज्या लेडीज आहे फिशरच्या ट्रीटमेंट नंतर त्या स्वतःची दैनंदिन रुटीन कामं हे करू शकतात.
3: ओके.
4: फक्त काही प्रमाणात जी जड काम आहे ती करू शकत नाही.
3: पण म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कामावरती रुजू होता येतं.

0: ऍडमिट होण्याची गरज पडत नाही.
1: येस,
0: मुळात. वा श्रोते हो, मुळव्यात भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 165, 88 886 165, 888-666-185. यानंतर पुन्हा म्हणजे मुळव्यात असेल किंवा फिशर असेल या सगळ्यामध्ये पुन्हा पथ्य पाळावी लागतात का किंवा हे तुम्ही जसं म्हणाल तसं?
1: नाही मॅडम, लोकांना तोच प्रश्न असतो किती दिवस पथ्य पाळायची, हे खायचं नाही ते खायचं नाही असं काही नाहीये. पेशंट अगदी पथ्य पाळायचे पण ते खूप नाही, पण एक पहिले 10 दिवस पेशंटनी जसं तिखट खाणं, जे नॉनव्हेज आहे नॉनव्हेज, मैद्याचे पदार्थ, असे काही पदार्थ आहे किंवा हिरवी मिरची आपण म्हणू शकतो, तळलेले पदार्थ, असे जे आहे जे बाधक आहेत मुळव्यादासाठी असे पदार्थ टाळ लागतील. पहिले 10 दिवस पेशंटनी हे पदार्थ खाणे नाही, पण एकदा पेशंट पूर्णपणे बरा झाला त्याच्यानंतर तो सगळं काही खाऊ शकतो.
0: अच्छा. डॉक्टर शर्मिला मॅडम, अजून एक प्रश्न या बाबतीत असा असतो, बऱ्याच पेशंटना असा समज असतो की मुळव्याधीचं किंवा फिशरचं काही ऑपरेशन झालं, लेझर झालं समजा, तर नंतर त्याच्यावरचा कंट्रोल जातो असं एक गैरसमजूत आहे बहुतेक, त्याबद्दल सांगा
1: मॅडम. तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला, कारण ज्यावेळी एखादा पेशंट जातो डॉक्टरांकडे त्यावेळेस त्याचं चेकिंग वगैरे सगळं झालं, त्याला ऍडवाईस केल्यानंतर त्याचा त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो किंवा त्याच्यामध्ये भीती असते, मी ट्रीटमेंट करू का नको करू. ट्रीटमेंट केल्यानंतर, कारण हा एक कॉमन मीथ आहे की मी ऑपरेशन केलं किंवा मी ट्रीटमेंट करून घेतली याच्यासाठी तर माझा शौचावरचा कंट्रोल जाईल. मॅडम, पूर्वीपेक्षा आता खूप आधुनिक टेक्निक्स आलेले आहेत, आधुनिक ट्रीटमेंट आलेले आहेत. अशा या ट्रीटमेंटमुळे जी मनातली भीती आहे ती सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना खरंच मुळव्यादाचा खूप त्रास आहे, जी लोक मुळव्यादाने त्रस्त आहेत आणि मनामध्ये ही भीती आहे की मी ही ट्रीटमेंट केल्यानंतर माझा कंट्रोल जाईल, तर ती मनामधनं भीती काढून टाका. आणि असं काही नाही, आत्ताच्या ज्या आधुनिक स्काय ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये शौचावर कंट्रोल जाणे हा प्रकार बिलकुल होत नाही. त्यामुळे जे रुग्ण अगदी त्रस्त आहेत मुळव्यादाने, त्यांनी वेळीच ट्रीटमेंट अंगावर न काढता याची वेळीच ट्रीटमेंट ही करून घ्या.
0: नक्कीच, म्हणजे कुठलीही लक्षणं दिसली तरी आधी तज्ञांना दाखवणं आणि वेळीच उपचार करणं हे खूप महत्वाचं.
1: येस मॅडम.
0: डॉक्टर शर्मिला मॅडम, खूप छान गप्पा तुम्ही आज आमच्याशी मारल्यात, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मुळव्यात भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 165, 88 886 165, 888-666-185. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: नेहा, छान झालं ना कुलदेवीचं दर्शन?
3: छान झालं, पण मला अजिबात वाटलं नव्हतं आई मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकेन. आई, तुम्हाला कसं कळलं मला काय त्रास होतोय ते?
2: अगो, बरेच दिवस बघत होते तुला, तू अवघडून बसत होतीस, पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेत होतीस, त्यावरून ओळखलं, पण तू काही बोलायला तयार नाहीस.
3: कसं बोलणार, अवघड जागेचं दुखणं.
2: अगं, मुळव्याधी बद्दल बोलायला कसला ग संकोच, वेळेत डॉक्टरांकडे गेली असतीस ना तर एवढा त्रास झाला नसता.
3: खरंय आई, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात त्यांनी पण मला संकोच वाटू नये म्हणून लेडी डॉक्टरना बोलवून घेतलं. मग मी सगळं सांगितलं त्यांना मला काय काय त्रास होतोय ते. आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अक्षरशः 2 दिवसात फरक पडला बर का.
2: चला, आता बरं वाटतंय ना.
3: हो आई, तुमच्यामुळे. हा, वडिलांची कधी अशा गोष्टींवर बोलले नाही आणि माझी आई तर
2: ए, मग मी कोण आहे? आजपासून अहो आई नाही, ए आई म्हणायचं. ह अगं, कारण तू माझी फक्त सून नाही, लेख सुद्धा आहेस
3: आई.
2: सून असो की मुलगी, दोघी आपल्याच ना. अशी अवघड जागेची दुखणी त्यांना खूप त्रास देतात, तेव्हा संकोच बाजूला ठेव.

0: त्यांच्याशी बोला आणि लवकर उपचार सुरू करा.
1: हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मूळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 886 65 888-666-185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन, मुंबई.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याशी नेहमीच बोलत असतात, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती देत असतात. आज त्यांच्याच टीम मधून रोहित वडनेरे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर इन्व्हेस्टमेंट बद्दल ऐकून ऐकून बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी येतात, ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, एसआयपी मग अगदी 1000ची असेल, 500ची असेल, 10,000ची असेल. आणि ही जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जसं जनरली आम्ही बँकेत पैसे ठेवल्यानंतर किंवा एफडी केल्यानंतर आम्हाला कळतं की आपल्याला एवढा इंटरेस्ट मिळणार आहे आणि आपण हॅपी असतो. पण जेव्हा इथे एसआयपी मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा काहीच माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे. आपल्याला दरवेळेला त्यांच्या मेल येत असतात पण त्या मेलमध्ये नेमकं आपण काय बघायचं हेही आम्हाला कळत नसतं. आम्हाला वाटतं ती फक्त एक रिसीट आहे की आपण 10,000 रुपये पर मंथ भरतो याची. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: खरंच खूप उत्तम प्रश्न तुम्ही आज मॅम इथे घेतलेला आहे. तर प्रत्येक इन्व्हेस्टरने ती मेल उघडून बघावी हे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचं असो किंवा आमचं असो ते उद्देश तोच आहे. म्हणूनच तुम्हाला ती पाठवली जाते. त्यामध्ये काय बघावं आणि कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर ते जे काही स्टेटमेंट तुम्हाला मेलवर येतंय तुमच्या गुंतवणूक झाल्यानंतरचं, तर ते फक्त एक रिसीट नाहीये, तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या इन्व्हेस्टमेंटची माहिती आहे, इत्यंभूत माहिती आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तिथे झाली. त्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची तारीख तिथे योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किंवा ती जी रक्कम तिथे तुम्ही गुंतवलेली आहे ती योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्याला युनिट्स जे काही तुम्हाला म्युच्युअल फंडाचे मिळालेले आहेत त्याचा एनईव्ही नेट असेट व्हॅल्यू हा त्या दिवसाचा काय होता हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार तिथे युनिट आपल्याला मिळत असतात. देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू काय आहे ही ह्या एनईव्ही द्वारे सुद्धा चेक करू शकतात. जे स्टेटमेंट तुम्हाला येतं ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या दिवसाचं येत आहे. त्यानंतर पण तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे हे आजच्या किंवा उद्याच्या जी काही डिक्लेअर होणारी असते त्याच्यावरनं तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकतात. आता त्यामध्ये तुम्हाला किती फायदा झालाय किती तोटा झालाय हेही आपल्याला कळू शकतं. त्यानंतर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये फायदा होतोय नुकसान होतंय हे मार्केट सिच्युएशन किंवा त्या ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याच्या कॅटेगरीनुसार ठरतात. देन ती जी काही इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याची स्कीम कोणती आहे, त्या स्कीम मध्ये कशा पद्धतीचे स्टॉक पोर्टफोलिओ घेतला गेलेला आहे त्यावर सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा परतावा आपल्याला समजू शकतो. आता हे जे काही मी सांगितलं की ती कॅटेगरी त्या कॅटेगरीच्या अंतर्गत असलेले ज्या कंपनींचे स्टॉक्स आहेत त्यांची मार्केट सायकल कशा पद्धतीची असते आणि ती किती काळापर्यंत मी ती होल्ड करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं अगदी छोट्याशा उदाहरणासोबत तुम्हाला सांगतो मॅम की कुठलाही एक बिझनेस आहे त्याची एक बिझनेस सायकल असते. आता साधारणतः एक नवीन बिझनेस चालू झाला त्यात पैसे घातले गेले ते पैसे त्या बिझनेसमध्ये चर्न होतात. म्हणजे ते मशिनरी विकत घेणं, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, मग प्रोडक्शन करणं, रॉ मटेरियल विकत घेणं, वेंडर्स मॅनेज करणं, मग ते डिस्ट्रीब्युशन करणं, प्रोडक्ट जे काही असतील त्याच्या ते सेल्स नंबर वाढतील, मग तिथून

0: प्रॉफिट जनरेट होईल, तो खर्च वजा करून प्रॉफिट त्या बिझनेसमॅनला मिळणार. सो तो पैसा टाकल्यापासून तर तो परत येईपर्यंत प्रॉफिटच्या स्वरूपात, ह्या काळाला म्हणतात एक बिझनेस सायकल.
1: बरोबर.
0: अशी ही बिझनेस सायकल प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी असते, प्रत्येक कॅटेगरीची किंवा इंडस्ट्रीची वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये त्या काळापर्यंत जर कधी मी इन्व्हेस्टर म्हणून त्यात इन्व्हेस्टेड राहतो तरच मला तो परतावा मिळू शकतो.
1: बरोबर.
0: सो तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट आज केलेली आहे त्याची कॅटेगरी काय आहे, ते कशा पद्धतीचे बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करता, यांची एक ऍव्हरेज बिझनेस सायकल तयार होते. 50 कंपन्यांमध्ये जर कधी गुंतवणूक होते तर त्यांचा एक ऍव्हरेज बिझनेस सायकल असते जी साधारणतः 5 वर्ष 10 वर्ष असू शकते. त्या काळापर्यंत तुम्ही जर कधी शांत बसलात तर तुम्हाला अपेक्षित रिटर्न किंवा योग्य परतावा हा मिळू शकतो.
2: अर्थातच याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की इन्व्हेस्टरनी नेमकं मेलमध्ये काय बघणं गरजेचं आहे. आता जेव्हा ती मेल उघडली जाते आपल्याला आपला पोर्टफोलिओ दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला हेही दिसतं की आपण मार्केट व्हॅल्यू पेक्षा प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत, आणि या दोन्ही गोष्टींची भीती असते. जर प्रॉफिट असेल तर माणसं अजून इन्व्हेस्टमेंट, अरे चला प्रॉफिट होतोय ना अजून पैसे लावूयात, किंवा लॉस झाला तर अरे बापरे लॉस झाला का नको आहेत ते पण पैसे काढून घेऊयात, अशा मानसिकतेनी वागतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की इतकी रिस्क असते का?
0: बरोबर. जसं एम्फीचे टॅगलाईन किंवा म्युच्युअल फंडची टॅगलाईन जी काही आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम्स रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. सो ही टॅगलाईन जी काही म्युच्युअल फंडसाठी दिली गेलेली आहे, सो हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केटच्या नुसार त्याच्यामध्ये रिटर्न्समध्ये तो बदल आपल्याला दिसू शकतो.
1: बरोबर.
0: पण इन्व्हेस्टरने त्या दृष्टीने म्हणजे मार्केटच्या सिच्युएशननुसार पॅनिक न होता आपण काय उद्देशाने काय कालावधीसाठी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहणं अपेक्षित आहे. कारण की थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की बिझनेस सायकल आणि त्या बिझनेस सायकलपर्यंत थांबणं, ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, तरच आपल्याला तो फायदा हा दिसू शकतोय.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये आपण जर कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून गेलात आणि तिथून बाहेर पडलात आणि त्याच्यात जर कधी तुम्हाला नुकसान होत असेल तर तो इन्व्हेस्टर परत कधीच इन्व्हेस्टमेंटला येत नाही, आणि ही त्यांच्या दृष्टीने त्यांचं नुकसान होण्यासारखी गोष्टही राहू शकते.
1: बरोबर.
0: म्हणजे तिथे मानसिक त्रासही त्यांना होऊ शकतो, आर्थिक त्रास तो होतोच आहे, त्या आर्थिक त्रासापेक्षा तो मानसिक त्रास न व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि इन्व्हेस्टरने ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, कारण की मार्केट ही वर खाली चढत उतरत राहणार आहे आणि ही परिस्थिती कायम याच पद्धतीची नसणार आहे. म्हणजे याआधी भारतीय कॅपिटल मार्केटने अशा पद्धतीच्या परिस्थिती बघितलेल्या आहेत, इन्व्हेस्टर्स या परिस्थितीमध्ये गेलेले आहेत आणि क्रिसेंटने सुद्धा असे बरेच उतार चढाव मार्केटचे बघितलेले आहे.
1: अगदी.
0: सो तिथे निश्चिंत राहणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहोत हे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून त्याची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर.
0: किंवा कोणालाही आमच्याशी संपर्क साधून याबद्दल अजून माहिती घेऊ इच्छित असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा.
2: अगदी. म्हणूनच श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 9764125533 पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: थँक्यू मॅम. थँक्यू श्रोते.

0: 7641255533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
6: मग आता ही भीती घालूया.
7: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
6: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
7: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
6: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
7: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
6: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
7: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
6: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11.
8: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
9: नमस्कार मॅडम.
8: आपण बघतो की शाळा सुरू झालेल्या आहेत. आता शाळेचा अभ्यास तर मुलांचा असतोच, शिवाय बाकीचे क्लासेस असतात, त्यात अजून आपण अबॅकसचा क्लास त्यांना सजेस्ट करतोय. तर या सगळ्याचं बर्डन त्या मुलांवरती येत नाही ना, अभ्यासातला त्यांचा इंटरेस्ट कमी होत नाही ना, याबद्दल आज बोलूया.
9: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. असा प्रश्न बऱ्याचशा पालकांना देखील येत असतो. तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळेचा अभ्यास, शाळेचे क्लासेस आणि परत त्यांनी अबॅकस करायचे. तर अबॅकस ह्या पद्धतीमुळं त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होत असते, त्यामुळे जो काही हा अभ्यासाचा लोड आहे तो झेपण्यासाठी त्यांना मदतच होणार आहे अबॅकसमुळे. जसं आपलं एखादं पोतं आहे आणि पोतं पूर्ण भरलेलं आहे, अजून आपल्याला त्यात साहित्य भरायचं असेल तर आपण भरू शकत नाही. ते भरण्यासाठी आपल्याला त्या पोत्याचा आकार वाढवावा लागेल. त्याचप्रमाणे अबॅकस काम करतं, मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवतं अबॅकस, त्यामुळे त्यांना हा लोड झेपायला मदत होते. तसेच हे अबॅकसचे जे क्लासेस आहेत हे एकतर ऑफलाईन असेल तर फक्त शनिवार रविवार असतात. शनिवारी 1 तास, रविवारी 2 तास, म्हणजे फक्त आठवड्यातून त्यांना 3 तास वेळ द्यायचा आहे. ऑनलाईन मध्ये सुद्धा मोस्टली इव्हिनिंगला क्लासेस असतात, म्हणजे स्कूल त्यांचा क्लासचा टायमिंग व्यतिरिक्त हे क्लासेस असतात. आठवड्यातनं 3 दिवस क्लास असतात ऑनलाईन मध्ये, 1 आवर डेली. असं फक्त तिथं देखील त्यांना फक्त विकली 3 आवर्स द्यायचे, म्हणजे खूप जास्त वेळ अबॅकस शिकण्यासाठी त्यांना द्यायचा नाहीये. आठवड्यातनं 3 तास देऊन त्या गणिताचं चांगलं कौशल्य ते शिकू शकतात की ज्याचा त्यांना पुढे जाऊन फायदा होणार आहे. आणि अबॅकसमुळे ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला मदत होते, त्यामुळे हा अभ्यासाचा लोड झेपायला त्यांना मदत होणार आहे. आणि अबॅकस मध्ये पण त्यांना मुलांना इंटरेस्ट येईल अशाच पद्धतीने ह्या गोष्टी शिकवलं जातात, त्यामुळे ते एन्जॉय करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा लोड येत नाही.
8: तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसला तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8888 56 00 11. पाटील सर, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, पण आता अबॅकस म्हणजे आपण त्यांना फक्त गणित शिकवतोय. आता ज्या मुलांना गणितामध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा पुढे जाऊन गणितात करिअर करायचं नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा हे अबॅकस महत्वाचं ठरतं का आणि ते कशा प्रकारे?
9: यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांसाठी गणित महत्वाचं आहे तसं मी मानतो. म्हणजे भविष्यात तुम्हाला गणितात करिअर करायचं असो नसो, तर ज्याच्या गणित चांगलं त्याच्या आयुष्याचं गणित चांगलं असं म्हणतात. आणि गणित आपला पिछा तसं बघितलं तर कुठं छोडत नाही. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा गणित लागणार आहे. पुढं टेक्नॉलॉजीमध्ये कुठेही करिअर करायचं झालं, आज एआयचं युग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गणित हा विषय लागणारच आहे. आणि अबॅकसमुळे मुलांचं फक्त गणितच सुधारतं, गणित फास्ट होतं असं नाही, तर मुलांची बौद्धिक क्षमता देखील अबॅकसमुळे वाढते, मुलांमधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होईल, अशा काही ऍक्टिव्हिटी ह्या अबॅकसमध्ये घेतल्या जातात. त्यामुळे गणितासोबतच मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी देखील अबॅकस उपयुक्त आहे.
8: वा. तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, शिवाय स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी सक्सेस अबॅकसचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11, 88 86 56

0: 0011 8888560011. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपलं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
1: श्रोते हो नमस्कार.
0: विक्रम, आज जी केस बघणार आहोत ती शमिका यांची आहे. वय 34 वर्ष आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना इरेग्युलर पिरियड्सचा त्रास सुरू झालेला होता.
1: बरोबर.
0: उंची 163 सेंटीमीटर आणि आपल्याकडे आल्या त्यावेळेला वजन होतं 74 किलो.
1: बरोबर.
0: काय कन्सल्टेशन होतं आपलं?
1: शमिका मॅडमची केस सांगतो. उंची 162 सेंटीमीटर आणि वजन 75 किलो. त्यामुळे खूप असं जास्त वजन नव्हतं, पण वजन होतं, म्हणजे वजन कमी करण्याची नक्की गरज होती. वय वर्ष 34. दोन त्यांचे इश्यूज, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे 6 महिने झाले पिरियड रेग्युलर झाले होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची टाच थोडीशी दुखायला लागली होती. आता या दोन्ही गोष्टींचं कारण जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की त्यांचं वजन एवढं नसायचं, म्हणजे 75 नव्हतं. आणि त्यांचं आपल्याकडे जॉईन करायच्या गेल्या 1 वर्षामध्ये साधारण त्याच म्हणल्या की मला हॉर्मोन इम्बॅलन्स झाला, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवायला लागला, मूड स्विंग आणि या सगळ्या गोष्टी. मीनवाईल पिरियड्स रेग्युलर झाले आणि वजन जे काय होतं तर ते 1 वर्षात 5 ते 7 किलोनी वाढलं. आणि जेव्हा एवढ्या स्पीडनी वजन वाढतं तेव्हा काही ना काहीतरी त्याचा पटकन त्रास चालू होतो. काही काही लोकांना टाच दुखायला लागते, काही काही लोकांना गुडघ्यांवरती ताण पडतोय असं वाटायला लागतं. तर असं झालं. शमिका मॅडम, आपला जो रेडिओचा हा प्रोग्राम आहे हा मी गेले 2-3 वर्ष ऐकत होत्या.
4: ओके.
1: आणि मग त्या म्हणल्या की मला कधी वाटलं नव्हतं की मला याची गरज पडेल, पण गेल्या वर्षभरात या सगळ्या गोष्टी झाल्या, वजन वाढल्यानंतर मग मी म्हणलं की आपण रेडिओचा प्रोग्राम ऐकते तर मग आपण यांच्याकडेच जाऊया. म्हणून त्या बेसिकली आपल्याकडे आल्या होत्या. मेन त्यांचा ट्रिगर पॉइंट होता की पिरियड गेले 6 महिने इरेग्युलर झाले होते, टाच दुखत होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन झपाट्याने वाढत होतं, कळत नव्हतं काय चाललंय.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250. विक्रम, मग शमिका मॅम जेव्हा आपल्याकडे जॉईन झाल्या तेव्हा रिझल्ट काय आला किती महिन्यामध्ये?
1: पहिली गोष्ट म्हणजे शमिका मॅडम जेव्हा आपल्याकडे, हे मी मगाशी ब्रेकच्या आधी सांगितलं ती गोष्ट, वर्षभरात 5-7 किलो वजन वाढलेलं, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवत होता आणि पिरियड्स रेग्युलर झाले होते. आता या सगळ्या गोष्टी का होत आहेत हे मी पहिली गोष्ट म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लाईफस्टाईल मधनं. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं मॅडम वर्षभरापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही असा मेजर चेंज झालेला आहे का, आणि तो पुढे कंटिन्यू झाला आणि तो आधीपर्यंत नव्हता? तर त्या म्हणल्या हो, झालेला आहे. 2 चेंजेस झालेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं कम्प्लीट वर्क फ्रॉम होम होतं. आता त्यांच्या आधीची जी, म्हणजे 1-1.5 वर्ष आधीपर्यंत ज्या ठिकाणी त्या काम करायच्या तेव्हाची जी शिफ्ट होती ती पण वर्क फ्रॉम होम होती, पण ती 10:30 ते 7 अशी शिफ्ट होती. त्यामुळे त्या वेळेवर झोपत होत्या, 10:30 झोपत होत्या, 6:30 उठत होत्या. आता 1 वर्षापूर्वी त्यांनी कंपनी स्विच केली, नवीन कंपनीत देखील वर्क फ्रॉम होमच होतं, पण नवीन कंपनीचे टायमिंग्स हे 2:00 ते 11:00 असे टायमिंग्स होते. आणि त्यामुळे त्यांचा एक मेन प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे 11:30 काम संपवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना झोपायला 12:30 रोज व्हायला लागला. पण उठायला त्यांना 6:30 लागत होतं, कारण का घरच्या बाकीच्या जबाबदाऱ्या, कुकिंग, डबे भरणं या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या झोपेवर गदा आली, त्यांना झोप ही कमी पडायला लागली. मग त्यांना झोपेवरती एक तोडगा सांगितला. पहिली गोष्ट म्हणजे म्हणलं मॅडम तुम्ही 11:00 काम संपल्यानंतर 11:00 लगेच तातडीने म्हणलं झोपा आणि तुम्ही 6:30 ऐवजी 7:00 उठा, म्हणजे 11:00 ते 7:00 ही झोप तुमची कम्प्लीट होईल. आणि मग बाकी डायट एक्सरसाइज जे काही मी युजली क्लायंटला लिहून देतो तसं त्यांना लिहून दिलं. ते त्यांना मी सांगितलेलं सगळं पटलं. जेव्हा फॉलो करायला लागल्या तर तेव्हा पहिले काही दिवस झोपेचं गणित बसत नव्हतं, पण ते नंतर इव्हेंच्युअली बसलं. मग त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायला चालू केल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 5 महिने झाले आणि या 5 महिन्यामध्ये त्यांचं 12 किलोनी वजन कमी झालेलं आहे. 75 जे त्यांचं वजन होतं तर ते आता 63 किलोला पोहोचलंय, जे त्यांच्या उंचीनुसार ऑलमोस्ट एकदम व्यवस्थित आयडियल आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज त्यांचं जे 31 होतं ते पण खालती आलेलं आहे 37 पर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 5 महिन्याच्या कालावधीतले गेले 3 महिने, हे गेले 3 महिने त्यांचे पिरियड हे ऍब्सोल्युट रेग्युलरला यायला लागलेले आहेत. टाच दुखी त्यांची पहिल्या महिन्यातच निघून गेली.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय

0: मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250 पुन्हा भेटूया विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 10:31 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: श्रोते हो, बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. सकाळचे 10:35 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रेयस रेस्टॉरंट.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: श्रोते हो नमस्कार. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रेयस डायनिंग हॉलची राधिका चितळे इंगळहळ्ळीकर आहेत आपल्यासोबत. आपण तिच्याशीच बोलणार आहोत. राधिका नमस्कार.
4: नमस्कार.
3: मागच्या भागापासून आपण श्रेयसच्या हॉल्स बद्दलची माहिती घेतोय आणि जसं मी म्हणलं तसं की आपटे रोड आहे, सिंहगड रोड आहे, सातारा रोड आहे आणि बावधन आहे. श्रेयसचे वेगवेगळ्या ठिकाणी हे हॉल्स उपलब्ध आहेत तर इथे वेगवेगळ्या पद्धतीची फंक्शन्स होऊ शकतात. आपटे रोडच्या हॉल बद्दल तू सांगत होतीस, अजून तू आता काय सांगणार आहेस?
4: आपला मेन श्रेयस जे आहे त्याच्याच बरोबरीने आपटे रोड वरती आपला अजून एक व्हेन्यू आहे.
3: ओके.
4: तो म्हणजे आपटे प्रशालेच्या समोरच्या साईडला म्हणजे श्रुती मंगलच्या शेजारी श्रेयस बँक्वेट्स नावानी आपले बँक्वेट हॉल्स आहेत. दोन बँक्वेट हॉल्स आहेत तिथे. त्याचं स्वतःच सेपरेट

0: पार्किंग आहे त्या बँक्वेट हॉल्सचं.
1: ओके,
0: त्याच्यामुळे हे एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे त्या बँक्वेट हॉल्सला. दोन्ही बँक्वेट हॉल्स अतिशय छान इंटिरियर त्याचं आहे आणि 200 ते 250 कपॅसिटीचा एक हॉल आहे, म्हणजे मोठे हॉल्स आहेत ते. त्याच्यामुळे लग्न आणि अशी मोठे मुंज वगैरे अशी फंक्शन असतील तर तिथे अगदी छान पार पडतात. किंवा कधी कधी काय करतात लोक, अगदी 450-500 लोकांचं जरी लग्न असेल तरी खालच्या हॉलमध्ये लग्नाचा सोहळा पार पडतो आणि वरती जो हॉल आहे तिथे जेवणाचं केटरिंग लावलं.

0: जरी लग्न असेल तरी खालच्या हॉलमध्ये लग्नाचा सोहळा पार पडतो आणि
1: बर
0: वरती जो हॉल आहे तिथे जेवणाचं केटरिंग लावलं जातं. त्याच्यामुळे अगदी 500 लोकांपर्यंतची फंक्शन्स तिथे सुरळीत पार पडतात. त्याचबरोबरीने आपण त्याचं टेरेस जे आहे ते सोलरनी कव्हर्ड आहे, त्याच्यामुळे लागलंच आपण त्याचं टेरेस सुद्धा ह्याला वापरू शकतो जेवणासाठी, असंही आपण केलेलं आहे की दोन ठिकाणी आपल्याला बुफे लावता येतो टेरेसवरती.
1: ओके श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या व्हेन्यूवर तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे व्हेन्यूज श्रेयस हॉल अपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, याबरोबरच ईशार्य बँकवेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे. संपर्क 83 800 96 528, 83 800 96 528, 8380096528. सर राधिका, आपण बोलतोय श्रेयस बँकवेट हॉल बद्दल. आता इथे तू म्हणालीस तसं की दोन हॉल आहेत, तर दोन्ही तेवढ्याच कपॅसिटीचे आहेत आणि बाकी फॅसिलिटीज?
0: दोन्हीची कपॅसिटी साधारण 200 ते 250 आहे.
1: ओके.
0: दोन्हीला अटॅच्ड दोन दोन रूम्स आहेत जे लागतात लग्न समारंभाला आपल्याला लागतात. दुसरी एक सोय म्हणजे अगदी अक्रॉस द रोड आपलं लॉजिंग सुद्धा असल्यामुळे बरेचदा काय होतं, बाहेर गावहून एखादं लग्न असेल,
1: अच्छा
0: मुंजे असेल, तर पाहुणे आता श्रेयस वरती उतरवतात आणि समोर फंक्शन करतात. म्हणजे अगदी रोड क्रॉस करून आलं की त्यांना सोयीचं पडतं. म्हणजे वराड तुमचं तुम्ही श्रेयस मध्ये उतरवू शकता. श्रेयस वरती आपल्या 47 रूम्स आहेत,
1: अरे वा,
0: आधुनिक सोयींनी सगळ्या सज्ज अशा. आणि इकडे फंक्शन होतं,
1: फंक्शन होईल. आता इथे फंक्शन म्हणलं की बऱ्याच गोष्टी लोकांना हव्या असतात, म्हणजे डेकोरेटर्स हवे असतात, सजावट वेगवेगळ्या पद्धतीच्या आजकाल ज्या असतात ते, या सगळ्याचं मग प्रोव्हिजन काही असू शकते का?
0: तर डेकोरेशन असं जे आहे त्याचे आम्ही एक 3-4 आमचे असोसिएटेड डेकोरेटर्स आहेत. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स मिळतात की तुम्हाला एखाद्याचं आवडलं तर तुम्ही त्याच्याकडनं, दोघा तिघांकडनं तुम्ही कोट्स घेऊ शकता. आणि तुम्हाला हवं तसं अतिशय छान सुंदर असं डेकोरेशन ते करून देतात. स्क्रीन प्रोजेक्टर हवा असेल तर आपण ती सोय करून देतो.
1: अच्छा, म्हणजे ज्यांना अशी फंक्शन्स करायची आहेत, म्हणजे इवन दो अगदी कॉर्पोरेट फंक्शन्स किंवा घरगुती फंक्शन्स, या दोन्हीसाठी या गोष्टी
0: अगदी
1: लागू शकतात. याचबरोबर श्रेयसचे चविष्ट पदार्थ तर आहेतच,
0: आहेत. मल्टी क्युझिन केटरिंग तिथे पण आपलं आहे.
1: ओके.
0: त्याच्यामुळे आता आगामी पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये आता अधिक मास चालूच आहे, त्याचं आमच्याकडे श्रेयस मध्येही भरपूर असं 60-70 लोकांची जेवण असतील तर ते आपण हॉल घेऊन करतो.
1: ओके.
0: त्याच्या बरोबरीने लग्न मुंजचे सीझन आहे ते, आणि आता श्रावण महिना येतोय तर मंगळागौरीचेही आपल्या इथे वेगवेगळ्या साईजचे हॉल्स असल्यामुळे अगदी 50, 100, 150, 200, 300 कितीही आपण कुठल्याही फंक्शनला आपण केटर करू शकतो.
1: नक्कीच. श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या व्हेन्यूवर तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे व्हेन्यूज श्रेयस हॉल अपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, याबरोबरच ईशार्य बँकवेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे. संपर्क 83 800 96 528, 83 800 96 528, 8380096528. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात राधिका सोबत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: जरी असले तरी ते नेमके कुठल्या आजारामुळे झालेले आहे किंवा कुठल्या आजाराचे ते पूर्वलक्षण म्हणून आपल्याला त्रास देत आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या आजारांमध्ये सांधेदुखी दिसून येते पण आपण त्या आजारांचा विचार करत नाही, उलट आपल्याला संधिवातच झाला आहे असे आपण समजतो. सांधेदुखी ही कुणालाही होऊ शकते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
1: सांधेदुखी हा आजार नसून एक लक्षण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. डॉक्टर, सांधेदुखी ही कशी होते?
0: खरं तर कुठलाही आजार हा एका दिवसात मोठा स्वरूप धारण करत नाही. त्याचे जे लक्षण असतात किंवा त्याचे जे स्वरूप असतं हे सुरुवातीला सौम्य असते. त्यामुळे सांधेदुखीला सुरुवात झाली असेल अथवा फार दिवसांपासून सांधेदुखी होत असेल तर ती कशामुळे झाली आहे हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे. होमिओपॅथीमध्ये आम्ही त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीन गोष्टींमध्ये विभागून टाकत असतो की नेमकी ह्या सांधेदुखीची उत्पत्ती म्हणजे मूळ कुठे आहे, ते कसं सुरू झालं, त्याची स्थिती म्हणजे सध्या त्या रुग्णाला त्या आजाराचा नेमका काय त्रास होत आहे, त्या सांधेदुखीचं स्वरूप आपल्या शरीरामध्ये त्या प्रवृत्तीमध्ये कसं पसरलं गेलं आहे याचा अभ्यास केला जातो. आणि लय म्हणजेच काय की किती वेगानं हा आजार पुढे सरकतो आहे. जर आपल्याला हे समजू शकलो तर आपण नक्कीच त्या आजाराचं मूळ कारण शोधू शकतो. कारण कोणताही हा आजार अचानक मोठा होत नसतो. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्याला पोषक आणि पूरक वातावरण मिळत नाही तोपर्यंत तो आजार आपल्या शरीरामध्ये पुढे वाढत नाही. पण ज्यावेळेस तो वाढतो त्यावेळेस क्षुल्लक स्वरूपात सुद्धा समोर येऊ शकतो. त्यामुळे क्षुल्लक वाटणारी सांधेदुखी काय आहे आणि ती तीव्र होऊ न देता त्याला वेळीच आळा घालून उपचार करणं हे सुद्धा खूप उपयोगी आहे आणि रुग्णाच्या दृष्टीने ते खूप हितकारक आहे.
1: सांधेदुखीला वेळीच आळा घालणं हे रुग्णाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, सांधेदुखी कशी होते हे आता आपण सांगितलं पण कोणत्या कोणत्या आजारांमध्ये सांधेदुखी असू शकते याबद्दल आपण काय सांगाल?
0: नक्कीच खूप मोठमोठ्या आजारांमध्ये आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पण सांधेदुखी आपल्या शरीरात कशी पसरते हे सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. कारण रुग्णाला लक्षणांची उत्पत्ती सुरू झाली याचा अर्थ काय, उत्पत्ती झाल्यावर आजार हळूहळू वाढू शकतो आणि कालांतराने तो मोठं स्वरूप धारण करू शकतो. तर सांधेदुखी हे कॉमन सिम्प्टम असलं तरी आपल्याला वेगवेगळ्या आजारांमध्ये ते दिसून येतं. उदाहरणार्थ गाउट सारखा आजार असेल, त्वचारोग, सोरायसिसमुळे होणारा आर्थरायटिस याच्यामुळे देखील संधिवात होऊ शकतो. टाचदुखीमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. टाचेचे हाड वाढणे, गुडघेदुखी, जास्त करून 35-40 ज्या महिला आहेत यांना गुडघेदुखीचा त्रास हा वारंवार होत असतो त्याला नी जॉईंट पेन किंवा नी आर्थरायटिस असंही म्हटलं जातं. परंतु लक्षणांचा विचार केल्यास आपल्याला असे दिसून येईल की रुग्णाला सांध्यांना सूज येते, सांधे लाल होतात किंवा सांध्यांमध्ये चमक भरणे असं आपल्याला दिसून येतं, सांधे गरम पडतात, मुंग्या येणं, उठताना बसताना कटकट आवाज येणं, शौचाला बसायला देखील रुग्णाला त्रास होतो हे देखील रुग्ण आपल्याला प्रत्येक वेळी सांगत असतो. सांधे आखडणं, विशेषतः सकाळच्या वेळी सांध्यांमध्ये आखडण ही जास्त असते. नंतर अंग जड वाटणं, अतिरिक्त हाड वाढणं, आमवाद तयार होणं, सांध्यांची झीज होणं, शौचाला चिकट होणं, रक्तातील युरिक ॲसिड वाढणं किंवा रक्तदोष तयार होणं, माकड हाडाचे दुखणं असणं, हातापायाची बोटे छोटे छोटे सांधे आहेत हे दुखणं, ते आखडणं, ते सुजणं, मणगट, कोपरा, खांदा दुखणं, हालचाल करण्यास त्रास होणं, खांदा वर न होणं, बऱ्याच वेळा आपण त्याला फ्रोझन शोल्डर असे म्हणतो, ही अशी एक ना अनेक जिथे जिथे सांधे आहेत तिथे तिथे ह्या सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. फक्त त्याचं स्वरूप त्या आजारानुसार, त्या प्रकृतीनुसार वेगवेगळं असू शकतं.
1: रुग्णाच्या आजारानुसार आणि प्रकृतीनुसार सांधेदुखीचं स्वरूप हे वेगळं वेगळं असू शकतं. डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये सांधेदुखीवरती कशा पद्धतीने उपचार केले जातात याबद्दल आपण काय सांगाल?
0: होमिओपॅथीमध्ये आजार हा मुळासकट बरा होतो हे बऱ्याचशा रुग्णांना किंवा सर्वश्रुत आता होत आहे. त्याचं कारण काय की मुळातच होमिओपॅथी हे निसर्ग नियमांवर अवलंबून असे एक शास्त्र आहे. निसर्गतः ते आजाराचा समूळ उच्चाटन करण्यासाठी खूप परिपूर्ण असं एक शास्त्र प्रणाली आहे. त्याचं कारण असे की ज्यावेळेस रुग्णाचा इतिहास अभ्यासला जातो त्यावेळेस त्याच्या प्रकृतीकडून विकृतीकडे कसा प्रवास झाला याचे संपूर्ण इतिहास डॉक्टर आपल्याकडनं घेत असतात. मग त्याला तपासण्यांची जोड मिळते, त्याला आपल्याला पूर्व इतिहास असतो, यापूर्वी आपल्याला काय काय आजार झाले आहेत त्याची माहिती घेतली जाते, आपल्या कुटुंबामध्ये कुठल्या कुठल्या आजारांची प्रवृत्ती आहे याची माहिती घेतली जाते, आपल्या सवयी काय, आपली मानसिकता काय, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होमिओपॅथीच्या केस टेकिंगमध्ये आम्ही करत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही इंडिव्हिज्युअलाइज करू शकतो, त्या व्यक्तीसाठी आम्ही व्यक्तिसापेक्ष असे औषध निवडू शकतो आणि कमीत कमी मात्रांमध्ये प्रभावी उपचार करण्याची ताकद ही होमिओपॅथिक औषधामध्ये नक्कीच आहे. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या आजाराची जर ओळखू शकलो, आजाराचे मूळ कारण जर ओळखू शकलो, काही पथ्य

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीपती उदय या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सांधेदुखीबद्दल आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. सांधेदुखी म्हणजे काय, आपण काय सांगाल याबद्दल?
1: सांधेदुखी खरं तर हे एक लक्षण आहे, पण बऱ्याच वेळा गल्लत का होते सांधेदुखी आणि संधिवात यामध्ये लोकांची गल्लत होते. सांधेदुखी हे एक लक्षण आहे आणि संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे, त्यामुळे आपण लक्षात घ्या की सांधेदुखी हे एक प्रकारचे लक्षण

0: आणि काही व्यायाम यांची जर व्यवस्थित सांगड आपण उपचारादरम्यान जर घालू शकलो तर नक्कीच सांधेदुखी आणि सांधेदुखी असणारे जे काही आजार आहेत हे आपण लवकरच लवकर आटोक्यात आणू शकतो आणि वेळीच ते बरेही करू शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, सांधेदुखी होऊ नये म्हणून कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी किंवा सांधेदुखी झाल्यानंतर त्यासाठी कोणत्या तपासण्या उपलब्ध आहेत याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: नक्कीच, सर्वसामान्यपणे आमवात तयार होणं हे सांधेदुखीचं एक प्रभावी असं कारण आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण म्हणजे काय? आजची जीवनशैली. आंबवलेले पदार्थ खाणं, शिळे कुजलेले पदार्थ खाणं, तिखट आंबट चटकदार पदार्थ खाणं, रात्री अपरात्री जागरण करणं, पथ्य न पाळणं, अंगाला तेल लावून आंघोळ न करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी विपरीत परिणाम आपल्या प्रकृतीवर होत असतो. फॅशनच्या नावाखाली आजकाल जो काही धिंगाणा लोक घालत आहेत हा जास्त दिवस टिकणार नाही, कारण जोपर्यंत आपलं शरीर ते सहन करू शकतं तोपर्यंत ठीक आहे, नंतर निसर्ग तुम्हाला येऊन रट्टे देणार यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे सांधेदुखीमध्ये जर काही आपल्याला काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, जिभेवर आणि मनावर ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे. चवीसाठी आपण ज्यावेळेस खायला जाणार त्यावेळेस आपल्याला आजार होणार आणि गरज म्हणून ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करणार त्यावेळेस आपल्याला आजार होणार नाहीत. बऱ्याच वेळा मी सांगत असतो की जीभ हा खूप छोटा अवयव आहे, पण ज्याला काय खायचं हे समजले त्याला खूप आजार कमी होतात. त्यामुळे आपण सांधेदुखीसाठी खूप कडक पथ्य पाळणं हे खूप गरजेचं आहे. त्याच दरम्यान काही तपासण्याही आपण रुग्णांना सांगत असतो त्या वेळोवेळी करणं खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ एक्सरे करणं, काही रक्ताच्या तपासण्या असतात त्या करणं, खूप मोठा किंवा गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर त्या तपासण्या MRI, CT स्कॅन अशा देखील असू शकतात.
1: संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे तर सांधेदुखी हे त्याचं एक लक्षण आहे. सांधेदुखीवर योग्य उपचार केले तर हा आजार बरा होऊ शकतो असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. तसे होते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण सांधेदुखीबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर, नमस्कार.
7: नमस्कार.
6: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
7: एक रुग्ण असा 60 ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती आणि हा रुग्ण होता कसा, तर या रुग्णाला खोकला, ताप, दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा TB बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून, आणि मग त्याला समजलं की नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा, आम्ही तो केला. आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
6: ओके.
7: तर काही नाही म्हणाले, काही पाळी

0: प्राणी पक्षी ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करत, काही नाही करत म्हणले, पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
1: अच्छा.
0: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही. पण त्याचा संबंध होता, कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं, त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते पण गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
2: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 0 63 934. सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
0: खरं तर काय आहे की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला, थोडासा दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाही. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहेत, त्यामध्ये एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियोसिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता, तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जागा व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा, आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
2: श्रोते, हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385 0 63 934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.

0: श्रोतो विविध ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले होतो आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 10:55 आणि 30 सेकंद होत आहेत.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
2: तो ऐसा बोलो ना,
1: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब?
1: मम्मी मैं तो
3: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट.
4: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका

0: कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशात आज 14वा पासपोर्ट सेवा दिवस साजरा करण्यात येत असून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी देशातील आणि परदेशातील भारतीय पासपोर्ट केंद्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ई पासपोर्ट सेवेची सुरुवात, टपाल कार्यालयात पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा, पासपोर्ट सुरक्षा केंद्रांची सुविधा या नवीन उपक्रमांमुळे देशात विक्रमी संख्येनं आणि सुलभतेनं पासपोर्ट सेवा नागरिकांना मिळत आहे असं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सुरक्षित पासपोर्ट, सुगम सेवा आणि सशक्त नागरिक या दृष्टिकोनातून पासपोर्ट सेवा जास्त वेगवान, सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या जंगलांमध्ये लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध देशातील कार्यपद्धतीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या 4 अधिकाऱ्यांचं पथक पाठवण्याचा मानस असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या ला उत्तर देताना सांगितलं. या संदर्भात सदस्य भास्कर जाधव यांनी मांडलेल्या लक्षवेधी चर्चेमध्ये शेखर निकम, दिलीप लांडे, सुनील प्रभू यांनी भाग घेतला. राज्यातील वनसंपदा आणि जैवविविधतेचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी वनविभाग सातत्यानं कार्यरत आहे. या कामात जनसामान्यांचा सहभाग महत्वाचा असून यासाठीच्या जनजागृती कार्यक्रमामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. रायगड जिल्ह्यातल्या उरण इथला भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलै अखेरपर्यंत त्याची दुरुस्ती पूर्ण होणार आहे. तसंच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल विधान परिषदेत स्पष्ट केलं. यासंदर्भात उड्डाणपुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याबाबत विधान परिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये आज सकाळी 2 तासापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58

0: श्रोतृ हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडनं पण आत्तापर्यंत विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळची 11:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चंदुका का सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आजचा मधुमालती ऐकूयात कैलास शिंदे सोबत.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।

0: आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अनुश्रोता, या व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चंदुका कसरा मधुबालते या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातलं शैलेंद्र यांनी लिहिलेलं हे गीत. गीतासाठी आवाज आहे महम्मद रफी आणि गीता दत्तारी सहकार्यांचा. चित्रपट

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचार

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे हेरेच कळत नाहीत।
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
5: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
6: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
5: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत। राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
6: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर।
7: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता, हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ

0: भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: नमस्कार, मी माधवी शिंदे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं व्होकेशनलचं युनिट म्हणजेच स्किल डेव्हलपमेंटचं युनिट, तिथे मी संचालिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या युगात कौशल्य आधारित शिक्षण किंवा प्रशिक्षण आणि त्यातून अर्थार्जन याला इतकं जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आपण बघतो आहोत नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे. आजचा तरुण त्रस्त झालेला आहे. जर हातातला जॉब गेला तर ऑलरेडी घेतलेले लोन्स असतात, त्याचे EMI असतात आणि त्यामुळे त्याची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. स्किल डेव्हलपमेंट खरं तर भारतासाठी नवीन नाहीये. आपण कधीच नोकऱ्या करणारा देश नव्हतो, आपण स्वतःचे व्यवसाय करणाराच देश होतो आणि म्हणूनच आपण सोने की चिडिया होतो. स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस जर तुम्ही केलेत, काही स्किल्स तुम्ही शिकला, तर त्यातून अतिशय उत्तम पैसा मिळू शकतो. आमच्याकडून अगदी छोटे छोटे कोर्स सुद्धा करून गेलेल्या ज्या मुली आहेत, आज त्या स्वतःचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर करत आहेत, लाखो रुपये मिळवत आहेत आणि स्वतः एक उद्योजिका म्हणून समाजात मान स्थान त्या मिळवत आहे. तुम्ही जरी ग्रॅज्युएशन करत असाल किंवा जॉब जरी मिळाला तरी त्याच्या जोडीला तुम्ही काही व्यवसाय सुरू करू शकता, जेणेकरून जर तुमचा जॉब गेला तर तुमच्या हातात काही ना काही नक्कीच असेल आणि हा जो तुम्ही साइड बिझनेस म्हणून सुरू केलाय हा तुमचा उद्या एक महत्वाचा स्वतःचा व्यवसाय ठरू शकतो. मी अनेक मुलं बघतीये, खूप कन्फ्युज असतात, त्यांना नेमकं आपण काय शिक्षण घ्यावं हे कळत नसतं. यातून नोकरी मिळणार आहे का हे नाही कळत, मिळाली तर ती टिकणार आहे का हे नाही कळत, आणि मग जर ती टिकली नाही तर माझ्या हातात दुसरा माझा बी प्लॅन काय आहे याची कसलीही तयारी या मुलांची नसते. अक्षरशः त्यांना विचारले हे प्रश्न की तू का करणार आहेस हे ग्रॅज्युएशन किंवा हा कोर्स, तर त्यांच्याकडे त्याचं समर्पक उत्तरच नसतं. आणि म्हणून प्रत्येकाने कुठलं तरी स्किल डेव्हलप करणं हे खूप खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
2: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या या कार्यक्रमात रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. संगीतकार उषा खन्ना यांच्या संगीत निर्देशनातलं बजरू सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात. महम्मद रफी आणि सकरचा आवाज, चित्रपट दिल देखे देखो.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 9689911140।
2: 9689911240।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

शोध हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पदार्थापूर विविध भारती 101 एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. याबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आमचे कार्यक्रम शोध आपण ऐकू शकता. सकाळचे 11:18 आणि 50 सेकंद झाले. मधुमालती कार्यक्रमातलं यानंतरचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गुलजार यांनी लिहिलेलं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: एपील्स, नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स.
6: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

शिकस्त चित्रपटाचं हे गीत होतं लता मंगेशकरांचा सुमधुरचा आवाज होता. शैलेंद्र यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. चंदुकका सराब मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ही रचना श्रोतो आपण ऐकत आहात. कार्यक्रमातली यानंतरची रचना व्यावसायिक विश्रांतीनंतर.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतो, आता व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आमच्या चंदुकाकस रामधू बालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण ऐकत आहात काही सुमधुर अशी हिंदी चित्रपट गीतं। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संगीतकार अविनाश व्यास यांच्या संगीत निर्देशनातलं इंदीवर यांनी लिहिलेलं, सुमन कल्याणपूर आणि सहकारांचा आवाज, चित्रपट रॉयल मेल।

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
6: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: शोधोपनिकत चंदुका सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. यावेळी आपण ऐकू शकता ते कार्यक्रमातलं यावेळी आपल्या रेडिओ सेटवरती वाजत असलेलं उसकी कहाणी चित्रपटाचं गीत. गीता दत्त यांच्या आवाजातलं कैफी आझमी यांनी लिहिलं, संगीत दिलंय.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर, मिशन हेल्दी आईज।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या चंदुका कचरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून। सकाळच्या 11:49 35 सेकंद होत आहे। चंदुका कचरा मधुमालती कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा युगलस्वर, रचना इंदिवर यांची, संगीतकार बाप्पी लहरी, चित्रपट दो गुलाब।

पुस्तकांच्या चंद्रकांता सराफ मधुबाला या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ज्या चित्रपटातली गीतं पण ऐकली ते चित्रपट होते विदेसिया, काला बाजार, दिल देखे देखो, पलकों की छाव में, शिकस्त, रॉयल मेल, भाभी उसकी कहानी आणि कार्यक्रमातलं शेवटचं गीत होतं ते दो गुलाब चित्रपटातलं. गायक कलाकार गीता दत्त, मोहम्मद रफी तसंच किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर तसंच गीता दत्त आणि रचना होत्या त्या शैलेंद्र, वजरू सुलतानपुरी, गुलजार, इंतिवर, राजेंद्र कृष्ण, कैफी आजमी, संगीतकार बप्पी लहरी, कनुराय, चित्रगुप्त, अविनाश व्यास, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत परिलाल, उषा खन्ना, सचिन देवर्मन आणि प्रारंभी संगीत होते ते संगीतकार एस एन त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: याबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम समाप्त करण्याची की आम्हाला अनुमती द्या. नमस्कार. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. विविध भारतीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:58 होत आहेत. जाणून घेऊयात काही ठळक घडामोडी.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यात आज सकाळपासून कोकण, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, संभाजीनगर यासह अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे शहरातील रस्त्यांवर आणि रेल्वे मार्गावर पाणी साठल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे APMC बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर आज पहाटे 5:30 सुमाराला रुळांवर पाणी येऊन रेल्वे सेवा बंद झाली. कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅकखाली माती वाहून गेल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे सध्या ठाणे पनवेल आणि पनवेल ठाणे अशी दोन्ही मार्गावरची वाहतूक सुरू झाली असली तरी रेल्वे गाड्या 10 मिनिटांनी उशिरानं धावत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काल सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडणं, पाणी साचणं यामुळे काही किरकोळ अपघात झाले. सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखवण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. राज्यात खासगी प्रवासी बस मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी सांगितलं. यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जात असून वायुवेग पथकामार्फत 2025-26 अवैध मालवाहतूक करणाऱ्या 5728 दोषी खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4,61,78,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8:00.
1: श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपडाक. त्यापुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 12:45 होत आहेत.

0: देगा।
1: रमेश डाइन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: शद्व हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे। दुपारचे 12:01 आणि 32 सेकंद होत आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो आपकी पसंत। सादर करते कैलास शिंदे कार्यक्रम हॅलो आपकी पसंत।

0: सर्वांचे कसे होते आमचं या कार्यक्रमात मी केला आज छंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम.
1: हॅलो
0: बोला कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. तुम्ही कोण बोलताय?
1: हा मी बारामती वरून बोलतोय, नारायण धोंगडे.
0: बोला नारायण धोंगडे, मी कैलास शिंदे बोलतोय.
1: हा कैलास शिंदे, नमस्कार. ते मला ते आपकी पसंद म्हणजे ना ते रेलगाडी आहे का नाही अशोक कुमारचं गाणं,
0: हा हा,
1: ते आपल्याला ऐकायचं होत.
0: बर
1: हा, त्यासाठी आपलं म्हणलं फोन करावा म्हणलं. हा म्हणजे आता अशोक कुमारचं म्हणजे अष्टपैलू अभिनय आहे ना, आणि अष्टपैलू अभिनय असल्यामुळं आणि त्यांना म्हणजे जे काही त्यांचं आतापर्यंत जे काही कार्य आहे ते कार्य म्हणजे कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळं वाटलं आपल्याला की बाबा त्यांचं जे गीत जे आहे ते भय आयामी ज्याला म्हणतो आपण त्याप्रमाणे आहे.
0: आणि आशीर्वाद चित्रपटाचा गीत तुम्ही असं त्याचा उल्लेख केलाय.
1: हो,
0: दादा मुनी यांच्यावरती चित्रित झालेलं हे गीत रेलगाडी, आणि असं म्हटलं जातं असा उल्लेख आहे या गीताविषयीचा की हिंदी चित्रपटांमध्ये जे अलीकडच्या संगीत ह्याच्यातला फेजमध्ये रॅप जे गायलं जातं, रॅप म्युझिक, तर ते हिंदी चित्रपटातलं पहिलं रॅप गाण्याचा जो मान जो आहे तो दादा मुनी अशोक कुमार यांना गेलेला आहे. आशीर्वाद मध्ये त्यांनी जे गायलेलं जे आहे ते, आणि अनेक रेल्वे स्टेशनची अनेक शहरांची नावं जी आहेत त्या गाण्यामध्ये आलेली आहे.
1: हो बरोबर आहे.
0: आणि लहान मुलांसाठी गायलेलं हे गीत आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी ते रॅप प्रस्तुत केलेलं आहे, पेश केलेलं आहे, तर ते सगळ्यांनाच ऐकायला आवडतं. छानच जास्त जे आहे
1: ते, कारण काय त्यांचा अभिनय म्हणजे आता तुम्ही जे सांगितलंय की बाबा जे विनोदी कलाकार आहेत त्या विनोदी कलाकारात त्यांनी विनोदी भूमिका केली. म्हणजे जे सोफर ज्याला आपण सोफर भूमिका करणारे जे दादा मुनी त्यांनी ती भूमिका म्हणजे एक आनंदी जाई आणि
0: बरोबर
1: मिस्किलपणाने ती मांडली.
0: म्हणून तर एके हंगल, अशोक कुमार आणि आणखी एक अभिनेता त्यांचं मला नाव आठवत,
1: ओम प्रकाश.
0: हा, तर हे चरित्र अभिनेते आणि यांचा असलेला एक आणखी एक चित्रपट आला होता शौकीन नावाचा.
1: हो,
0: तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी अशी मिश्किल भूमिका साकारलेली. धन्यवाद या फोनसाठी. दादा मुनी यांच्या आवाजातलं हे आशीर्वाद चित्रपटाचं एक छानस रॅप ऐकूयात कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: आओ बच्चों खेल दिखाए, छुक छुक करती रेल चलाए, सीटी देकर सीट पर बैठो, एक दूजे की पीठ पर बैठो, आगे पीछे पीछे आगे लाइन से लेकिन कोई ना भागे, सारी सीधी लाइन में चलना, आंखें दोनों नीचे रखना, बंद आंखों से देखा जाए, आंख खुले तो कुछ ना पाए, आओ बच्चों रेल चलाए. सुनो रे बच्चों टिकट कटाओ, तुम लोग नहीं आओगे तो रेलगाड़ी छूट जाएगी. आओ सब लाइन में खड़े हो जाओ. मुन्ने तुम्हारा इंजन, डब्बू तुम्हारा कोयले का डिब्बा, चुन्नू मुन्नू लीला शीला मोहन सोहन जादो माधो सब पैसेंजर, सब पैसेंजर रेडी. एक

0: हॅलो.
1: हॅलो, मी किरण कांबळे बोलतोय.
0: हा बोला किरण कांबळे. हा बोला. हा
1: कलाकाराबद्दल बोलायचंय ना.
0: हास्य कलाकार म्हणजे मुख्य नायकानं केलेली हास्य भूमिका त्याविषयी.
1: तर मला अशोक सराफ बद्दल जरा बोलायचं होत.
0: बोला.
1: अशोक सराफ काम आणि त्यांचे चित्रपट वगैरे खूपच चांगले विनोदी असतात. तर त्यांच्या बद्दल काय अजून बोलायचं नाही का? त्यांचे विनोदी चित्रपट खूपच मला आवडतात. तर त्यांच्या नाही का मराठी चित्रपट सगळ्यात म्हणजे बघितलेले आहेत.
0: विनोदाचं अचूक टायमिंग साधन आपण असं म्हणतो तसं जे आहे ते अचूक टायमिंग त्यांच्या भूमिकेमध्ये हास्यात्मक असं असायचं. सहकलाकाराला सोबतीला बरोबर घेऊन या दुसऱ्या कलाकाराला आपण असं म्हणतो की साद आणि प्रतिसाद असं देणं, तर अशा प्रकारचा अभिनय जणू काही आपल्याला त्यांच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळायचा किंवा मिळतो अजूनही. आणि मराठी सोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या. अनेक धारावाहिक असतात ज्या, तर त्या धारावाहिक मध्ये त्या अशा मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला आहे. सिंघम मध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केली होती पोलीस हवालदाराची. आणि अनेक हिंदी चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी देखील भूमिका केलेल्या आहेत. मी कैलाश शिंदे बोलतोय. बोला. धन्यवाद. अशोक सराफ यांच्यावरती चित्रित केलेलं छानसा एक हिंदी गीत ऐकवतोय तुमच्यासाठी. ओके, धन्यवाद. हॅलो.
2: हा नमस्कार सर.
3: हॅलो.
0: हॅलो.
3: कोण आपकी पसंद
0: कार्यक्रम? हॅलो आपकी पसंद.
3: हा हॅलो आपकी पसंद. कैलाश शिंदे काय?
0: हा बोलतोय.
3: नमस्कार.
0: नमस्कार.
3: ज्ञानू बाबा बोलतोय.
0: हा बोला बोला बोला. ज्ञानू बाबा स्वागत कार्यक्रमात. बोला बोला बाचा. बोला.
3: माझे मित्र संभाजी बोर आहेत, संजय बैरट आहेत, त्यांचे फोन सारखे येतात.
0: बर.
3: बोरिवली मुंबई बोरिवलीचे आपले अनिल नाईक आहेत. आणखी बराचसा आमचा मित्र परिवार, तिथून माझे आमचा वाघ परिवार, माझ्या मिसेस अरुणा.
0: चला आमच्या भाच्यासाठी हे छानसं गीत कार्यक्रमात लावतोय, ऐकूया. धन्यवाद. हॅलो.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो हा हॅलो आपकी पसंद आज दुहेरी भूमिका असलेले हिरोंची गाणी
1: ना? दुहेरी भूमिका नाहीये, आज आहे ज्या मुख्य नायकांनी विनोदी अभिनय केलाय.
0: हा कॉमेडी, सॉरी सॉरी, कॉमेडी केली होती त्यांनी ना. तर मला गोविंदाबद्दल सांगायचं होतं.
1: कोण बोलताय?
0: मी नीलम श्रीवास्तव बोलतीये पिंपरी चिंचवड मधून. हा तर कॉमेडी मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मला गोविंदाची पिक्चर खूप आवडतात पहिल्यापासूनच. त्यांनी आधी सुरुवातीला ते मारामारीचे पिक्चर करायचे, पण नंतर जेव्हा त्यांनी कॉमेडीमध्ये ते आले, त्यांचे सगळेच पिक्चर खूप छान आहेत. हिरो नंबर वन, अनाडी नंबर वन, आंटी नंबर वन, नंबर वन सिरीज तर सगळी त्यांनीच गाजवली. कुली नंबर वन झाला, तर त्याच्यात पण त्यांनी म्हणजे खूप कॉमेडी, त्यांचे बरेचसे पिक्चर आहेत. गोविंदाचं गाणं सांगायचं होतं.
1: गीत कुठलं ऐकूयात आज कार्यक्रमात?
0: अनाडी नंबर वन मधलं चालेल. हिरो नंबर जे माझी चॉईस असेल तर मी सांगू शकते, तसं काही नाही ना.
1: बर, हो चॉईसच सांगायची.
0: हा ठीक आहे, तर मला त्यांचं अनाडी नंबर वन मधलं गाणं ऐकायचंय.
1: अनाडी नंबर वन.
0: हा त्यातलं कुठलंही लावलं तरी चालेल.
1: कोणतंही करतात काय नीलम श्रीवास्तव? काय करतात?
0: मी एक ट्युशन टीचर आहे. आधी मी बँकेत जॉबला होते, पण आता मी घरी ट्युशनच घेते.
1: काय काय विषय शिकवता?
0: पासून 7th स्टँडर्ड पर्यंत घेते, सगळे सब्जेक्ट शिकवते. पण मी मोस्टली ऑलिम्पियाड आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे आपले स्कॉलरशिप होतात 4th आणि 7th स्टँडर्डचे, त्याचेही ट्युशन घेते आता.
1: अरे वा वा, क्या बात है.
0: आणि माझ्या मुली दोघी शिकतात, तर मग त्यांनाही मला शिकवणं होतं. आणि माझं स्वतःच म्हणजे ट्युशन 3 बॅचेस मध्ये.

0: चालतात.
1: अच्छा, बर बर.
0: म्हणजे ते सांभाळून हाऊसवाईफ म्हणजे दोन्ही.
1: चालेल. अनाडी नंबर वन चित्रपटाचं हे गोविंदा यांच्यावरची चित्रित केलेलं गीत नीलम श्रीवास्तव यांच्यासाठी प्रसारित करतोय कार्यक्रमामध्ये. फोन केला त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: हॅलो.
2: हॅलो, नमस्कार सर. हॅलो,
1: कार्यक्रम आपकी पसंद.
2: हा सर, मला एक गाणं ऐकायचंय सर.
1: कोण बोलताय?
2: मी महादेव पप्पा, पिंपळनेर तालुका, माढा जिल्हा सोलापूर.
1: महादेव जी, आपल्याला जे आज कार्यक्रमामध्ये बोलायचं, मुख्य नायकांनी केलेली विनोदी भूमिका याविषयी.
2: मुख्य नायकांनी केलेली विनोदी भूमिका का? हा, तर गोविंदा यांचा मुख्य भूमिकेचा चित्रपट विनोदी. काय दोन तीन चित्रपट आहेत सर, पण कुठलं आता नेमकं मला सांगता येईल ना. कुठलं तुमच्या हिशोबानं लावून जावा.
1: ओके, काय आवडतं तुम्हाला गोविंदाच्या भूमिकेतलंय?
2: गोविंदाची भूमिका विनोदी गाणं, विनोदी गाय ह्याच्यातच गाणं आहे ती. दोघांची गाणं आहे ती, असं पळून गेलेली ही असते ती. बाप, तुमचे वडील कादर खान का कोणाची संभळत नाही त्यांना काहीतरी.
1: हा हा, बर बर. मग तुम्ही आख्या चित्रपटाविषयी बोलताय बोलताय का?
2: म्हणजे
1: ठीक आहे, चला एक गोविंदाचं छानसं एक धमाल मनोरंजन असलेलं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी. धन्यवाद.
2: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: हा, मी संभाजीनगर बोलते सर.
0: कोण बोलताय संभाजीनगर वरून?
1: शुभांगी परदेशी.
0: बोला शुभांगी परदेशी.
1: आपचा हॅलो फरमाइश आहे ना आपला
0: कार्यक्रम आहे. हॅलो आपकी पसंद आहे हा कार्यक्रम.
1: हा, आपकी पसंद. तेच तेच. मला ना अक्षय कुमारचं हेरा फेरी मधलं गाणं ऐकायचं होतं.
0: कुठला गीत?
1: कॉमेडी पिक्चर आहे, छान आहे बघा ते. परेश रावल, सुनील शेट्टी, अक्षय कुमार. छान कॉमेडी पिक्चर आहे.
0: आणि हेरा फेरीची नंतर सिरीजच आली, हेरा फेरी, हेरा फेरी 1, हेरा फेरी 2 असं.
1: बरोबर
0: आहे, बरोबर. अच्छा,
1: छान ऍक्टिंग केली ती. गाणी पण खूप छान.
0: हो, बरोबर.
1: मला पिक्चर खूप आवडलेला आहे ते.
0: फुल टू टाइमपास जसं आपण म्हणतो ना, धमाल मनोरंजन, असं की आपलं डोकं थोडस म्हणजे किंवा मेंदू थोडासा बाजूला ठेवायचा काढून, आणि जे समोर जे काय चाललंय ते हास्य चेष्टा मस्करी वगैरे जे आहे ते एकमेकांच्या कुरघोड्या आणि एकमेकांवरती कशी मात केली जाते जे आहे
1: ते पिक्चर
0: बघितलं. फुल टू मनोरंजन आणि टाइमपास होतो मस्त पैकी जे आहे ते अशा चित्रपटांमधून. म्हणजे काही गोष्टींमध्ये आपण हे असे चित्रपट पाहताना त्यातलं हे असं असेल का तसं असेल का आपला तर्क काही लावायचा राहतो त्याच्यामध्ये, की जे दिग्दर्शकानं आणि अभिनेत्यांना साकारलंय
1: म्हणजे आपलं जीवन, आपलं जे रिअल लाईफ असते ते आपण विसरून जातो.
0: बरोबर बरोबर.
1: पूर्ण रमून जातो त्या पिक्चरमध्ये.
0: तर कॉमेडी चित्रपटांचं हेच निखळ मनोरंजन आपण जे असं म्हणतो की जे आपल्याला टेन्शन असतील, ज्या चिंता असतील, त्या थोड्या अशा 3 तासासाठी, 2 तासासाठी, 2.25 तासांसाठी आपण थोडस त्याला दूर करून एक छान मनसोक्त मन हलकं होऊन जातं अशा चित्रपटांच्या माध्यमातून. मग हेरा फेरीचं कुठलं हेरा फेरी करणार गीत ऐकूयात?
1: काहीच नाही, कोणतं पण चालेल मला.
0: अच्छा, बर बर बर. ऐकूया तुम.
1: माझं नाव, माझ्यासोबत माझे मिस्टर विक्रम परदेशी, श्रेया परदेशी, सुप्रिया परदेशी, संजय परदेशी, या सगळ्यांना ऐकायचं हे सगळे.
0: चला या सगळ्या परदेशी कुटुंबियांसाठी हेरा फेरीचं गीत ऐकूयात छान पैकी.
1: धन्यवाद, धन्यवाद. आपला फोन, तुम्ही आमचा फोन घेतला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: हो हो हो.

0: रमेश दाईन आदत जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: हॅलो, आपके पसंतचा उर्वरित भाग शोधो आता ऐकूया.
3: कोण बोलताय?
4: मी वंदना इंगळे बोलते, केडगावरून.
3: हा बोला वंदना जी.
4: सलमान खानांनी.
3: हा सलमान खान, बरोबर. जुडवा,
4: जुडवा मध्ये नंतर बरेच पिक्चर मध्ये आहेत.
3: हो,
4: राणी बरोबरचा पिक्चर काही प्यार ना हो जाए मध्ये.
3: बरोबर.
4: आणि बरेच पिक्चर आहेत त्यांचे. हम दिल दे चुके सर.
3: हा हम दिल दे चुके सर, व्हेरी गुड.
4: असे बरेच त्यांचे कॉमेडी पिक्चर आहेत.
3: अच्छा. हा,
4: आणि ते सर आवडतात पण सलमान खानचे म्हणजे भूमिका आवडते.
3: चला वंदनाजी, गीत कुठलं ऐकूयात आज कार्यक्रमात?
4: त्यांच्याच पिक्चरचं सांगू का दुसऱ्या?
3: नाही, सांगा ना तुम्हाला त्यांच्या चित्रपटाचं सांगा छानपैकी. एखाद्या गीतामध्ये असा छान विनोदी असलेला असा प्रसंग काही असेल असं सुद्धा गीत चालेल आपल्याला.
4: विनोदी असेल तर मग कोणता काय विनोदी सांगू? मग जुडवा पिक्चर एखादा लावा सर.
3: बर, जुडवा मधला एक एखादा छानसा गीत लावू तुमच्यासाठी.
4: हो चालेल सर.
3: ओके ठीक आहे, धन्यवाद.
4: माझे मिस्टर आणि मुली माझ्या भाग्यश्री आणि तेजश्री इंगळे यांना ऐकायचंय. परमेश्वर इंगळे म्हणून नाव आहे मिस्टरांचं.
3: अरे वा.
4: या सर्वांना गाणं ऐकायचंय.
3: बर, कुठून बोलता म्हणाला तुम्ही? कुठल्या गावावरनं? केडगाव.
4: हा केडगावरून.
3: अच्छा बर, ठीक आहे, तुमच्यासाठी ऐकवतोय जुडवा चित्रपटाचं हे गीत. धन्यवाद.
4: हो थँक्यू.
5: तुम्हा तुम्हा तुम्हा आईले, तुम्हा तुम्हा तुम्हा आईले, तुम्हा तुम्हा तुम्हा आईले, तुम्हा तुम्हा तुम्हा आईले, तुम्हा

0: गोलमाल न करता हे छानसं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी. धन्यवाद फोनसाठी. ओके. हॅलो.
1: नमस्कार, मी हडपसर बोलते, विनायक गायकवाड.
0: बोला विनायक गायकवाड, स्वागत कार्यक्रमात.
1: आज आपकी पसंद का बोलायचं आहे.
0: बोलायचंय ना.
1: हो, तर मला अमोल पालेकरांची विषयी बोलायचं होतं. त्यांची कॉमेडीच गोलमालही खूपच सुंदर आहे आणि चित्चोर मध्ये त्यांनी एक केलेले आहे, जरीना वाबला ते गाणं शिकवत असतात, तर त्याच्या मध्ये ते गाणं शिकवता शिकवता ती असं काय म्हणते त्यांना, ते म्हणजे हसायचं नाही, स्वतः हसायचं नाही मात्र असं काय बोलून जातात ती अशी करत. कॉमेडी खूप सुंदर अशी अमोल पालेकरांची. अमोल पालेकरांचीच मला एखादं गाणं लावा
0: संदर्भात. चालेल, मग आपण गोलमाल विषयी बोलतोय तर गोलमाल मधलं छान असं गीत लावूयात नाही का?
1: हो, गोलमालच लावा ते गाणं.
0: चालेल,
1: ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. ओके सर.

0: हेलो
1: हेलो हेलो आकाशवाणी।
0: कार्यक्रम हेलो आपके पसंद।
1: नमस्कार दादा, मी दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरहून धनाजी केंबापुरे बोलतोय दादा।
0: बोला धनाजी, स्वागत।
1: केंबापुरे

0: आज कलाकार विषयक माहिती सांगायचं आहे.
1: हा, हास्य कलाकार जे मुख्य नायकांनी केलेली विनोदी भूमिका याविषयी बोलायचं आहे.
0: हा, विनोदी भूमिका अशा याच्यावरती हवे. आज मला तसं दोन जणी मात्र अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर चित्रित झाले होते. त्यांचे अनेक चित्रपट आहेत दादा.
1: बर,
0: मग त्यांचा चित्रपट म्हटला तर नशीब आहे, दोस्तान आहे, शान आहे, कालापत्र आहे. आणि तसं विनोदी म्हणायचं मग किशोर कुमार, मुकरी आणि सुनील दत्त यांचा खरंखरच कंटाळा येऊन जरी माणसाला आला आणि त्या पिक्चर बघायचं म्हटलं तर सगळा कंटाळा निघून जाणारा चित्रपट म्हणजे पडोसन.
1: बरोबर.
0: आणि पडोसन मध्ये खरं सायरा बानो आणि दिली आपला सुनील दत्त आणि किशोर कुमार यांची जे काय भूमिका आहेत, भोले भोले, खरंखरच त्यांचं ते म्हणजे जुगलबंदी आणि तो चित्रपटही खूप छान आहे. शन, रीना रॉय, हेमा मालिनी, ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत दादा. चित्रपटातील गीतही त्यावेळी खूप गाजली. आणि आज मला त्या कलाकारांच्या वरती चित्रित झालेला हे आमचे बसवाडचे विजय कुमार स्वामी, सुरेश साबळे यांनाही हे गीत ऐकायचं आहे दादा.
1: बर,
0: आणि हे गीत तुम्ही आम्हाला लावून ऐकून आम्हाला हे करा.
1: बर, चालेल. धन्यवाद फोनसाठी. तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय कार्यक्रमात.
0: आभार आहे ना दादा.

0: एक आवाहन आणि विनंती दोन महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी.
1: अशा श्रोत्यांनी किमान दोन महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा दो महिने के बाद. तो तब तक कीजिए.

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधू आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. अच्छा, हॅलो, आपकी पसंतमध्ये मुख्य नायकांनी केलेल्या हास्य

भूमिका, हास्य प्रसंग आणि हास्यगीतांच्या माध्यमातून कार्यक्रमात हा रंग भरण्याचा प्रयत्न आम्ही केला. कार्यक्रमात रंग भरण्यात आमच्या रसिकश्रोत्यांनी आमची साथ दिली, या सर्व रसिकांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमातून कैलास शिंदे आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

श्रोतो हॅलो, आपकी पसंत हा कार्यक्रम आत्ताच पळतलात. आपल्यासाठी हा कार्यक्रम सादर केला होता कैलास जद्यान यांनी. FM बँड 101 MHz वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून। आता दुपारचा 1:25 झाले। द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदे।

0: The next wave. The next wave.
1: श्रोतो, नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं हे सुरुवातीचं गीत. आणि श्रोतो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ते अभिनेता आर माधवन आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक. आर माधवन यांच्यावरती चित्रित त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली गीतं, तर काही गीतांमध्ये पार्श्वगायन अलका याज्ञिक यांचं असेल. अभिनेता आर माधवन आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कालच म्हणजे नुकतंच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आजच्या द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत अभिनेता आर माधवन याचा अभिनय असलेला रहना है तेरे दिल में चित्रपटाचं. सुनिध चौहान आणि शांतनू मुखर्जी यांचा आवाज, समीर यांच्या गीतासाठी आनंद राज आनंद यांचं संगीत, चित्रपट रहना है तेरे दिल में.

अभिनेता आर माधवन याचा अभिनय असलेल्या चित्रपटाचं हे गीत, चित्रपट रंग दे बसंती, आवाज नरेश अय्यर, मोहम्मद असलम, दलेर मेहंदी आणि सकरांचा गीत, प्रसून जोशी यांचं संगीतकार, ए आर रहमान. आर माधवन म्हणजे हिंदी चित्रपट आणि तमिळ चित्रपट सृष्टीतला हा सुपरस्टार असं म्हटलं जाणारा अभिनेता, ज्यानं तेलुगू, इंग्लिश, मल्याळम, कन्नड तसंच यासारख्या प्रादेशिक भाषांमध्ये अभिनय केले. बनेगी अपनी बात, सी हॉक्स, घर जमाई यासारख्या मालिका, तसंच मद्रास टॉकीजचा दम दम दम, त्यानंतर 2001 आलेला रहना है तेरे दिल में यासारखा चित्रपट, कांथिल मुत्तमिल हा तमिळ चित्रपट 2002, रन अनबे शिवम अथया इजुतू यासारखे चित्रपट, तर गुरु, रंग दे बसंती, राजकुमार तसंच राजकुमार हिरानी यांच्यासोबतचा थ्री इडियट्स यासारखे चित्रपट, या चित्रपटाचा आर माधवन यांचा अभिनय सिनेरसिकांनी याचं कौतुक केलं, त्याच्या भूमिकेची तारीफ केली.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पुन्हा एकदा अभिनेता आर माधवन याचा अभिनय असलेला हा चित्रपट दिल्ली हाइट्स, सोनू निगम आणि रब्बी शेरगिल यांच्या सहगायनातलं हे गीत देखील रब्बी शेरगिल यांचं आणि याचं संगीत देखील रब्बी शेरगिल यांचं, दिल्ली हाइट्स.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह

0: डिग्निटी म्हणजे आपण लिहिल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रावरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: शतो या कार्यक्रमाचं निवेदन आता आपण ऐकलं. हा कार्यक्रम आज आमच्या मुख्य वाहिनीवरती प्रसारित झाला आहे आणि याचं पुनःप्रसारण आपल्याला उद्या विविध भारतीवरती ऐकता येईल. दरम्यान आपण ऐकत आहात नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज कार्यक्रमात आपण ऐकत आहात ते अभिनेता आर माधवन यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्तानं त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली गीतं हल्ला बोल चित्रपटाचं हे गीत ऐकूयात. सुखविंदर सिंग आणि स्नेहा पंत यांच्या आवाजातलं गीत समीर.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: संगीतकार शांतनु मोहितरा यानं संगीत दिलेलं हे स्वानंद किरकिरे यांचं गीत ऐकूयात. सोनू निगम तसंच स्वानंद किरकिरे आणि शांतनु मुखर्जी यांचा आवाज, चित्रपट 3 इडियट्स.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवू, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरे सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
7: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

अभिनय क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट अशा योगदानासाठी या वर्षीचा अभिनयाचा पुरस्कार अभिनेता आर माधवन यांना काल नवी दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याची दखल घेत आजच्या द नेक्स्ट

या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात अभिनेता आर माधवन यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली गीत कार्यक्रमात अभिप्रसारित करतोय. यावेळेचं गीत आपण ऐकताय ते तनु वेड्स म्हणू या चित्रपटाचं. पुरणचंद वडाली, प्यारीलाल वडाली आणि या वडाली ब्रदर्स यांच्या आवाजातलं राजशेखर यांचं गीत.

ಶೋ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೇವ್ ಯಾನವಿನ ಚಿತ್ರಪಟಿಕಾಂಶ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಭಿನೇತ ಆರ್ ಮಾಧವನ್ ಯಾನ್ನಾ ಪದ್ಮಭೂಷಣ ಪುರಸ್ಕಾರನ ಸನ್ಮಾನಿತ ಕರಣ್ಯಾತ ಆಲ. ಯಾ ನಿಮಿತ್ತಾನ त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली काही गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली, त्यापैकी हे तनू वेड्स म्हणून चित्रपटाचं गीत. पुरणचंद वडाली आणि प्यारीलाल वडाली म्हणजे वडाली ब्रदर्स यांनी गायलेले हे उत्कृष्ट अशी कव्वाली होती. अभिनेता आर माधवन यांच्यासोबतच पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना देखील या वर्षीच्या पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमातली यानंतरची रचना आपण ऐकणार आहात ती अलका याज्ञिक यांच्या आवाजातली. सर्वप्रथम त्यांनी ज्या चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायनाच्या क्षेत्रात डेब्यू केला होता, आपलं पदार्पण केलं होतं, तो चित्रपट म्हणते सपने साजन के. मुकुल अग्रवाल यांच्यासह गायनातला अलका याज्ञिक यांचा आवाज, नदीन श्रवण यांचं संगीत, गीत आहे गीतकार समीर यांचा.

पार्श्वगायिका अलका याज्ञिक या 1980 पासून पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अतिशय आश्वासक अशा गायिका त्यांच्याकडे पाहिले जातात. राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा पुरस्कार, तसंच त्यांच्या जवळपास 37 गीतांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालेलं आहे. यावर्षीच्या पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना काल सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर लता मंगेशकर, आशा भोसले यासारख्या सर्वोत्कृष्ट अशा पार्श्वगायिकांसोबत त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. त्यांचा जन्म हा 20 मार्च 1966 चा कलकत्ता इथला एका गुजराती परिवारामधला. भारतीय शास्त्रीय संगीताचं सर्वोत्कृष्ट संज्ञान, आकाशवाणीवरती पार्श्वगायनाचा कलकत्ता केंद्रावरचा पूर्वीचा अनुभव, त्यानंतर शोमॅन राज कपूर यांनी त्यांच्या कार्याची घेतलेली ओळख, दखल, आणि त्यानंतर लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यासारख्या जोडीनं घेतलेली त्यांच्या पार्श्वगायनाची दखल, ही उल्लेखनीय बाब आपल्याला

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: संगीतकार जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं हे प्रसून जोशी यांचं गीत, अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रिय यांचा आवाज, चित्रपट हम तुम.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पण ऐकताय पण विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोतांसोबत जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 1:50 झालेत आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज आपण ऐकत आहात ते पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या आवाजातली गीतं. काल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या आवाजातली हिरिष्ण आपण ऐकताय ती राज चित्रपटाची. गीतकार समीर यांच्या गीतासाठी नदीम श्रवण यांचं संगीत आहे.

पार्श्वगायिका अलका याज्ञिक या यूट्यूबवरच्या अत्यंत लोकप्रिय अशा गायिका आहेत. मागील काही वर्षांचं रेकॉर्ड पाहता 2021 आणि 2020 तसंच 2026 जवळपास त्यांच्या गीतांसाठी 17 बिलियन स्ट्रीमिंग त्यांच्या गीतांची सर्च झालेली आहे. तर वर्ष 2026 मोस्ट स्ट्रीमली वीकली म्युझिक आर्टिस्ट ऑफ यूट्यूब असा त्यांचा उल्लेख आहे. आणि आजच्या कार्यक्रमातलं हे चलते चलते चित्रपटाचं हे शेवटचं गीत जावेद अख्तर यांचं, अलका याज्ञिक आणि अभिजित भट्टाचार्य यांचा आवाज, संगीत दिलंय जतीन ललित यांनी. या गीतांच्या द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करूयात.

आजचा नेक्स्ट वेव्ह हा आपण ऐकलात कैलास शिंदेसोबत. आज कार्यक्रमात अभिनेता आर माधवन आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी गायलेली काही गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली. त्यांना कालच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या निमित्तानं त्यांची दखल घेत कार्यक्रमात आर माधवन यांच्या चित्रपटाची तर अलका याज्ञिक यांच्या पार्श्वगायनातली काही गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली हे कार्यक्रमातलं. अलका याज्ञिक यांच्याबरोबर अभिजित भट्टाचार्य यांना गायलेलं गीत ऐकलं.

श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आपण ऐकताय पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचा 2:01 झाले. काही जुनी हिंदी चित्रपट गीत प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात गायिका आशा भोसले यांच्या आवाजातलं हेमंत कुमार यांचं संगीत असलेलं कैफी आझमी यांचं गीत, चित्रपट अनुपमा.

मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे दिलकश असं गीत आपण ऐकलं, ते लव इन टोकियो चित्रपटाचं होतं. हसरत जयपुरी यांचे बोल होते, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आणि अच्छा जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातल्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं चित्रपट आए दिन बहार के

शुरुवातच्या कार्यक्रमात ज्या हिंदी जुन्या हिंदी चित्रपट गीतातली चित्रपटांची गीतं आपण ऐकली ते चित्रपट होते अनुपमा लव्ह इन टोकियो कार्यक्रमात.

शेवटचं गीतपण ऐकताय ते आये दिन बहार के चित्रपटाचं होतं. गायक कलाकार आशा भोसले, तसंच मोहम्मद रफी, लता मंगेशकर, महेंद्र कपूर, रचना कैफी आजमी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी यांच्या, आणि संगीत होतं ते लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर, जयकिशन यांचं.

याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आणि थोडासा इंतजार आणि थोडासा आपल्याला थोडी वेळ वाट पाहायची आहे आमच्या यानंतरच्या कार्यक्रमासाठी. बरोबर ठीक 2:15 हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीमधून प्रसारित होत आहे. आम्ही सहक्षेपित करत आहोत थोडासा इंतजार समाचारों के लिए.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: सर, आता म्हणालात आपण किंवा संध्याताई पण म्हणाले की सलग त्याच भूमिकांच्या ऑफर येत गेल्या आणि तुम्ही अनेकांना नाही पण म्हणालात. या नाही म्हणण्यामध्ये आणि ह्या हत्ती दाखवण्यामध्ये काही हत्ती शिल्लक राहिला, एखादी भूमिका राहून गेली आहे नाही नाही म्हणण्यामध्ये?
2: नाही, अशी खंत नाही आहे. कारण मी नाही म्हणायच्या ज्या भूमिका होत्या त्या अशा काही फार आवर्जून कराव्या अशा नव्हत्याच. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे स्टार झाल्यानंतर त्या स्टारबरोबर जे बॅगेज येतं त्याची आपण दखल घेत नाही. म्हणजे त्याच्यात बॅगेजमधलं एक महत्त्वाचं कारण आपल्याला असं असतं की तुम्ही जे करताय, जे लोकांना आवडलं तेच ते तेच त्याच त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा देत राहायचं.
1: बरोबर.
2: म्हणजे मग ते जास्त पॉप्युलर होत जात. मला या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीच रस नव्हता. म्हणजे मला असं वाटायचं की ओके, हे आपल्याला जमेल का असं म्हणून मी करून बघितलं. जमलं, छान वाटलं, मला स्वतःलाही छान वाटलं, प्रेक्षकांनाही खूप आवडलं. आता वेगळं काहीतरी बघूया. तेच तेच पुन्हा पुन्हा उघडत राहण्यात काय अर्थ?
1: काय अर्थ नाही
2: असं होतं. पण मी जेव्हा म्हणजे वेगळ्या भूमिका केल्या, संध्या म्हणाली
1: तसं, यादीच
2: भूमिकामधली भूमिका मी निवडल्यानंतर मला आठवतंय इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. म्हणजे मला माझे जे निर्माते होते त्यांनी की काय हा वेडेपणा आहे, कशाला तुला काय लागून गेले, म्हणजे तू सक्सेसफुल हिरो आहेस. म्हणजे त्यांनीच मला सुनावलं की अशी सुरुवात फार क्वचित कोणाला तरी मिळते. माझ्या कारकिर्दीची सुरुवात 3 सिल्वर ज्युबिली फिल्म्सनी झाली. इतका सक्सेसफुल हिरो तू आहेस तर तुला ही काय अवदसा आठवली? अवदसा हाच शब्द त्यांना अभिप्रेत होता.

0: तर मी म्हटलं की मला तेच तेच करत बसण्यात मला नाही, माझ्यातला जो अभिनेता आहे, माझ्यातला जो कलावंत आहे, त्याला काहीतरी वेगळं आणि वेगळं जे मला जमेल का अशी थोडीशी धाकधूक मनात असली तर ते करण्यात मला तो चॅलेंज जास्त महत्त्वाचा वाटतो.
1: आजही इनफॅक्ट इतक्या वेबसिरीजसाठी म्हणजे गेले 3 वर्ष विचारणा होते त्यांना, आणि म्हणजे आत्ताच्या सगळ्या गेल्या 3 वर्षामध्ये रिलीज झालेल्या आहेत वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती, त्यातल्या प्रत्येकासाठी त्यांना प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी भूमिकेसाठी काम करता का म्हणून आलेलं आहे बोलवणं. सगळ्यांना तर स्टडफास्टली नाही हे एकच उत्तर आहे. बरं, पैसे खूप असतात त्याच्यात, तरी या माणसाला पैसे वगैरेची कधी ना लालसा ना कधी मोह पडतो, त्यामुळे तो जर इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला काही करायला नाही मिळालं तर ते सरळ नाही म्हणतात.
2: खूप छान. एखादं गाणं इथं घेऊयात
0: आहे ना
2: या वेगळ्या भूमिकेमधलंच एखादं.
1: हो

0: म्हणाल्याप्रमाणे आपण रेडिओशी एवढे घट्ट जुळलेले आहात, म्हणून रेडिओ आणि तुमचं रोजचं दैनंदिन आयुष्य, यात रेडिओ त्या आयुष्याची सुरुवात करतो, म्हणजे पहाटेची वेळ असेल, दुपारची असेल, संध्याकाळची असेल, सगळ्याच वेळी खरं तर तुम्ही आमच्यासोबत असता आम्हाला माहिती आहे. तरीही त्यातला एखादा क्षण, एखादं असं गाणं म्हणा की कायम कोरलं गेलेलं आहे, रेडिओ म्हटलं की हे गाणं, किंवा एक नॉस्टल्जी असतो, एक संगीताचा एक आपल्या पकडा असतो आपल्या डोक्यावर, रेडिओ म्हटलं की असं कुठं काय संगीत आणि गाणं किंवा कुठली पण आठवण.
1: अगदी 6 वाजता सकाळी तुमचं जे सुरुवात होते रेडिओची, मी रोज ऐकते.
0: हो,
1: म्हणजे इतकं छान वाटतं, त्यांनी जो एक इट सेट्स द म्युझिक अँड द टोन ऑफ, जे एक सुकून असतो. एकतर आयुष्यामध्ये रेडिओमधून क्लासिकल म्युझिक आम्हाला फार कमी ऐकायला मिळतं,

0: मी रोज ऐकते
1: हो,
0: म्हणजे इतकं छान वाटतं त्यांनी जो एक इट सेट्स द म्युझिक अँड द टोन ऑफ जे एक सुकून असतो. एकतर आयुष्यामध्ये रेडिओमधून क्लासिकल म्युझिक आम्हाला फार कमी ऐकायला मिळतं, पण तुम्ही ती ट्यून बदललेली नाही आहे आणि त्यातनं जो एक छान आयुष्याचा एक छान दिवसाची सुरुवात होते ती मी पकडते जितकी शक्य असेल तितकी. आणि स्वयंपाक करताना किंवा संध्याकाळी किंवा दुपारीमध्येच कधीतरी फटकन रेडिओ लावायचा, मग संगीतकार कोण आहे, त्याचं गीतकार कोण आहे, कुठल्या रेडिओ स्टेशनवरती आज ऐकायला मिळतं आहे, मग आम्ही गाणं चालू आहे मग एकमेकांशी बोलायचं, पण सांग बरं हे कोणी केलं आहे, म्हणजे पर आपण बोललो तसं की हे लप्याचं म्युझिक आहे का शंकरचं, यु नो अशी जी सगळी मजा आहे रेडिओची. रेडिओ इज विथ अस ऑलवेज.
1: नक्कीच.
0: तर म्हणजे ती साथ किंवा दूरदर्शन सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने ती साथ अवीट आहे आणि ती अतूट आहे.
2: तू जे म्हणालास की आम्ही आकाशवाणी बरोबर असतो, खरं म्हणजे उलट आकाशवाणी आमच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणी करून देते. मला अजून ती जी आकाशवाणीची धून आहे
0: आणि मग एम एस च गाणं
2: होय
0: सुप्रभात
2: हे इथपासून ते अगदी रात्रीपर्यंत,
0: रात्री
2: बेला के फूल, हवा महल, हे सगळे कार्यक्रम. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आणखी महत्वाचं त्याच्यात असं, आमच्या घरी रेडिओ नव्हता, तर शेजाऱ्यांच्या रेडिओवर ऐकू येणारं हे, त्या शेजारी सुद्धा सडळ हाताने जरा मोठ्यानी लावायचे म्हणजे आसपास सगळ्यांना ऐकू जावं.
0: मला वाटतं चल उठ रे मुकुंदा सुमन कल्याणपूरकरांचं गाणं आहे आणि मला वाटतं दशरथ पुजारी आणि लेखन कुणाचं आहे.
2: हा मला तो एक हल्लीच कळलेला आणि अतिशय प्लेझंट सरप्राईज होती, ते सुरेश भटांचं गाणं आहे. आता हे असं आगळं वेगळं कॉम्बिनेशन
1: हो,
2: हे फक्त आकाशवाणीवरून आमच्यापर्यंत आलं.
1: नक्की ऐकूया.
0: येस.

0: चला आता सगळ्यात अवघड आणि आवडत्या खरं तर टप्प्यावर आपण आलो आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही येणाऱ्या दोघांना एकमेकांची एक आवडती गोष्ट विचारतो आणि एक खटकणारी गोष्ट विचारतो आणि एक गाणं डेडिकेट करायला सांगतो. सुरुवात कोणापासून करूयात?
1: कोणी, नो प्रॉब्लेम.
2: संध्या जास्त बोलू शकेल.
0: ओके, पण बोलायचं तुम्हाला पण आहेच.
2: होय होय, मी बोलणार ना.
1: खटकणाऱ्या गोष्टी खरंच खूप कमी आहेत. म्हणजे इनफॅक्ट काय खटकतं तर ही व्यक्ती फार विनाशयास आहे. म्हणजे हट्ट किंवा मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं तू कधी करतच नाही व्यक्ती. मग कधी कधी मला असं वाटतं की अरे तू असं म्हटलास तर मी करीन तुझ्यासाठी. पण त्याला काहीही मी केलं तरी ते आवडतं, त्याला ते खटकत नाही. हा त्याचा फार मोठा गुण आहे. म्हणजे मी नक्की सांगते 75 गोष्टी मी 100 चुकीच्या करत असतील, पण ही व्यक्ती कधी वाईट म्हणतच नाही किंवा त्याला खटकत नाही आणि ते तो अत्यंत आनंदाने सगळं पत्करतो. हा फार अफाट गुण आहे मला असं वाटतं. मी फार चोखंदळ आहे. म्हणजे मला असंच पाहिजे तसंच पाहिजे किंवा मला माझ्या स्वतःकडनं पण फार हट्ट आहेत किंवा अपेक्षा असतात. पटकन मी खुश नाही होत स्वतःवर. तर अशा ते खोडी नाही काढत. हा फार मोठाच गुण आहे त्यांचा की जो मला कधी कधी काही खूप खटकतो.
0: अच्छा, दोन्ही एकत्रच त्यांनी करून टाकलं. मी वाट बघत होतो की आणखी वेगळ्या गोष्टीची.
2: संध्या जी म्हणाली त्याच्यात थोडासा बदल मी असं करीन. ती खूप काही करत असते. संध्याची अतिशय आवडणारीच नाही तर मला अजूनही म्हणजे विस्मित करणारी गोष्ट आहे ते म्हणजे कुठचीही गोष्ट ती ज्या पॅशननी करते, ज्या असोशीनी करते, म्हणजे मग ते स्वयंपाक असो किंवा ते आमच्या फिल्ममधलं स्क्रिप्ट असो किंवा त्याच्या अनुषंगाने येणारी कामं असो किंवा तिचं लीगल काम जे असतं त्याच्यामध्ये, तिला त्याच्यात अतिशय खोलात जाऊन सारखं काहीतरी शोधायचं, नवीन शोधायचं. आणि रोजचा स्वयंपाक हा अतिशय नव्या पद्धतीने करायचा. म्हणजे आमच्या घरी रोज मेजवानी असते.
0: रेडिओची सोबत शिवाय म्हणाल्या.
2: आणि ही मेजवानी संध्या ज्या असोशीनी करते ही अजूनही म्हणजे मला भारावून टाकणारीच गोष्ट आहे. खटकणारी गोष्ट तिची अशी की तिच्या तोंडून
1: शॉपिंगचं
2: आम्ही जेव्हा शॉपिंगला जातो, मला शॉपिंगला जायला खूप आवडतं. बहुतेक पुरुषांना किंवा नवऱ्यांना ते आवडत नाही, मला खूप आवडतं.
0: बरोबर.
2: आणि मी तिच्या बरोबरीने जातो
1: आणि तो अतिशय सढळपणे हे घे ते घे सारखं करत असतो.
2: माझं साधं, तिला एखादी गोष्ट आवडली तर मी म्हणतो चला घेऊया, तर ती म्हणते नाही नाही पण ते घेण्यासाठी नाही.
0: ओके,
2: मला नुसतीच आवडली. मग आमचा थोडासा वाद होतो आणि शेवटी माझं शेवटचं अस्त्र असं असतं की तुला खूप आवडली ना, ती म्हणते

0: आपल्याला ती परवडते ना, हो मग न घ्यायचं कारण काय मला सांग, असं म्हणून मी शेवटी तिला ते गळी उतरवायचा प्रयत्न करतो, पण तरीही बऱ्याच वेळा मी अयशस्वी ठरतो. ही अतिशय खटकणारी गोष्ट.
1: या सेगमेंटमध्ये त्याला आम्ही लगेच उत्तर पण घेतो. तर या सरांच्या मतावर मी कधी कधी अयशस्वी होतो, त्यांना प्रत्येक वेळी यशस्वी होण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात का?
2: अहो पण असं केलं तर आमचं घर म्युझियम किंवा मला माझ्या घरी साडीची दुकानं वगैरे असं भिलो
1: एवढी संख्या असते सर.
2: सर कधीच नाही म्हणत, म्हणजे कुठलंही, आणि हे माझ्या बाबतीतच नाही हं, तुम्ही असिस्टंट्सना विचारा, ते जर कुणाबरोबर गेले आणि जर सर काय मस्त आहे ना हे, चल घे, ते अतिशय सढळपणे. आणि मी म्हटलं तसं, तो इतका गोड माणूस आहे की आता ही ट्रिक तुम्ही वापरा, तुम्ही यांच्या बरोबर जा कधीतरी शॉपिंगला, तुम्हाला कळेल.
1: आता वाईस वर्ष सरांना विचारला गेला हा प्रश्न की काहीच तुम्ही मागत नाही किंवा हट्ट करत नाहीत वगैरे.
0: नाही, मी काहीच मागत नाही हे खरं म्हणजे तिचं म्हणणं चूक आहे, पण समोर आणून ठेवलेलं ताट किंवा समोर देऊ केलेल्या गोष्टी याच्यामध्ये जर, म्हणजे मगाशी बोलताना सांगितलं की संगीत दिग्दर्शक एका सिच्युएशनसाठी तुम्हाला 3-3 ऑप्शन्स देतो. संध्याचं तसं आहे,
1: बरं,
0: संध्या जर आपण हे करू शकतो किंवा हे किंवा हे असे जर 3 ऑप्शन्स दिले तर मी आणखी मागणी काय करायची?
1: भाज्या पण 3 असतात
2: आमच्याकडे काय.
1: अरे वा, खूप ऑप्शन आहेत.
0: म्हणजे मी परवाच बोलताना कोणाला तरी सांगितलं की म्हटलं तुम्ही फार सपक आणि तेच जेवता, माझं तसं नाही आहे. त्यामुळे मी अतिशय समृद्धपणे, जेवणसुद्धा समृद्ध असतं आमचं. आणि आमच्याकडे आजता गायत स्वयंपाकाला बाई नाही, सगळा रोजचा स्वयंपाक
2: त्यातलं वैविध्य असतं ते आपण किंवा
1: नक्कीच.
0: आणि हे सगळे खाद्यपदार्थ फक्त भारतीयच नाहीत तर परदेशी खाद्यपदार्थांपासून भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले खाद्यपदार्थ, असं इतकं वैविध्य दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी आणखी मागणी काय करायची. कधीतरी करतो की बुवा अरे तू बऱ्याच दिवसात तुझी ती अमुक हे केली नाहीस. हा, आणि मग त्याच्या बरोबरीने मी हेही सांगेन खटकणारी गोष्ट, ती म्हणते मग ओके मी ते करते पण आज वेगळ्या पद्धतीने कर. अगं नको वेगळ्या पद्धत, तू त्या दिवशी केली होतीस तशीच कर.
1: वा, चला आम्हाला पाहिजे ते शेवटी मिळालं, एक खटकणारी गोष्ट सापडली. एक गाणं डेडिकेट करायचं
0: आम्हाला दोघांनाही खूप आवडणार असं शांघाय मधलं गाणं आहे दुआ म्हणून. म्हणजे त्या गाण्याची इतकी पारायणं होतात किंवा कधी थोडंसं असं
2: विव्हल वाटत असेल
0: किंवा अरे जरा मूड आपण, तर तेव्हा आम्ही ते गाणं लावतो शांघाय मधलं दुआ.
1: थोडंसं दोघांच्या तोंडून मला ऐकायला आवडलं, नक्कीच तुम्ही गुणगुणत असणार सोबत रोज.
2: त्याचे शब्द घेऊयात आपण, म्हणजे मग त्याला लिरिक्स आहेत का नंदिनी सरकारचं होत. विशाल शेखर.

0: जाता जाता श्रोत्यांशी काय बोलणार आहात दोघे?
1: काय नाही, इथे यायला मिळालं, दोन गोष्टी आपल्याबरोबर संवाद साधता आला, छान वाटलं.
2: इतक्या मनमोकळ्या गप्पा आकाशवाणीवरून करायची संधी मिळाली. बहुतेक एकतर्फी संवादच आपल्याकडे केला जातो, तसा न करता या आपण छान गप्पा तुझ्याबरोबर झाल्या, आम्हाला एकमेकाशी गप्पा मारता आल्या, याबद्दल धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. फक्त या कार्यक्रमाचं

0: मूळ म्हणा किंवा ठिणगी कुठे पडली होती संध्याताई मी सांगू इच्छितो, सरांना आठवत असेल. विशेष गीतगंगासाठी जेव्हा सर आले होते तर तुमच्या संदर्भातला जो सेगमेंट होता तो सरांनी दुसऱ्या दिवशी परत येऊन केला होता.
1: really?
0: आणि मग हा, तर मला तेव्हाच वाटलं होतं की या दोघांना नक्की आता बोलवलं पाहिजे. ती ठिणगी तिथं पडली होती आणि आज या रूपात आपण ती बघतो आहोत.
1: एक okay.
0: छान दगदगती अशी छान कार्यक्रमांची महफिल आपली जमली. तर आपण दोघे आलात आकाशवाणीतर्फे, श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार. पुन्हा पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि निर्मात्या दिग्दर्शिका लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा सातवा आणि शेवटचा भाग. मालिकेच्या पुढच्या भागात असतील आणखी एका सुप्रसिद्ध जोडीशी मारलेल्या गप्पा. ऐकत रहा.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले, प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो, आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज आपण ऐकणार आहोत जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट अंधारातील हाक. किंचित खाली वाकून तिने रडून रडून झोपी गेलेल्या गोविंदाकडे पाहिलं आणि एक दीर्घ निश्वास सोडला. ताटात घालून ठेवलेल्या भाकरीचा त्याने तुकडाही मोडला नव्हता. तिने ते ताट तसंच चुलीवर झाकून ठेवलं, दोरीवरील घोंगडं काढून त्याच्या अंगावर टाकलं आणि ती उठून उभी राहिली. बाहेर पाऊस सारखा ओतत होता. खोली बाहेरील अंगण चांगलं पाऊल बुडेल इतक्या पाण्याने भरून गेलं होतं. मध्येच वाऱ्याचा एखादा जोराचा झोत येऊन दारावर आदळे, दार करकर वाजे आणि ते आत चौकटीतून निखळून पडतं की काय अशी तिला क्षणभर भीती वाटे. कोनाड्यातील चिमणीची ज्योत वाऱ्याने सारखी थरथरत होती. बाहेर रेड्याप्रमाणे मोकाट सुटलेला वारा आणि छपरातील फटीतून लखन दिसणारी वीज बघून तिला सारखं वाटत होतं की खुराड्यातील आपल्या कोंबड्या भीतीने अगदी मुठी एवढ्या झाल्या असतील. ओल असल्यामुळे खोलीत पाय ठेवताच एखाद्या गुहेत शिरल्यासारखं वाटे. चुलीवरील बाजू धुराने काळवंडून गेल्यामुळे तर गुहेसारखा होणारा भास जास्तच बळकट होई. पण तिथे राहायला येऊन तिला 4 वर्ष होऊन गेल्यामुळे तिला त्या वातावरणाची सवय होऊन गेली होती. चुलीत एकही निखारा नसल्यामुळे खोली विलक्षण थंड होती. समोरच थोड्या अंतरावर म्युन्सिपाल्टीचा दवाखाना होता. दवाखान्याच्या आवारात आंब्याची मोठमोठी झाडं असल्यामुळे तिथे वाऱ्याचा भिरभीर आवाज फारच मोठा होत होता. काजळ्या रात्रीच्या अंधारात झाडं पार पडून गेली होती, पण वाऱ्याने त्यांचे शेंडे एकमेकांवर आपटत, पानं सळसळत आणि तो आवाज आणखी दूरवर स्पष्ट ऐकू येत असे. दवाखान्याच्या दारात खांबाचा दिवा होता. त्याचा मंद प्रकाश कट्ट्यावर पसरला होता आणि त्या प्रकाशातच अगदी भिंतीजवळ एका गोंडपाटाच्या तुकड्यावर मारुती रखवालदाराचा कुत्रा बसलेला दिसत होता. लखन वीज चमकली किंवा वाऱ्याने पानं सळसळू लागली आणि त्यावरील पावसाचं पाणी टपटप खाली पडू लागलं की तो एकदम उठून बसे आणि तोंड किंचित वर करून ओरडू लागे आणि त्याच्या त्या रडण्यासारख्या केविल वाण्या उदास ओरडण्यानं दवाखान्याचा आवार क्षणभर भरून जात असे. त्याचं ते ओरडणं ऐकू आलं की तिच्या कपाळावर एक आठी चढे आणि ती संतापाने त्याच्याकडे पाहू लागे. या टिप्याचा तिला अतिशय राग येई. रात्रीच्या वेळी तो तिच्या आवारात शिरून कोंबड्या मारत असे. काल तर अगदी करकरीत संध्याकाळी त्याने काळ्या पांढऱ्या पिसांची चिनी कोंबडी मारली होती. ती कोंबडी इब्राहिमने 2.5 रुपयाला मागितली होती, पण त्याने 3 रुपये द्यावे म्हणून तिने जरा ओढून धरलं होतं. नाहीतर आज सकाळी ती 2.5 रुपयाला ती देऊनही टाकणार होती. ते 2.5 रुपये आले असते तर थोडे तांदूळ अंटा आले असते आणि दररोज भाकरी खाऊन कंटाळलेल्या गोविंदाला आज उपाशी झोपावं लागलं नसतं.

वाऱ्यामुळे झाडं जोरात सळसळली आणि लगेच त्यामागून टिप्याचं ते ओरडणं ऐकवलं. टिप्या आवारात आला की त्याच्या डोक्यात भला मोठा दगड घालून त्याला कायमचा नाहीसा करून टाकावा असं तिच्या मनात पुष्कळदा येई. पण गोविंदाला मात्र टिप्या अतिशय आवडे. तो आवारात आला की त्याचा चेहरा आनंदाने फुलून जात असे आणि त्याला भेटायला तो धावतच जात असे. मागच्या दोन पायांवर उभं राहून टिप्याने पुढील दोन पाय त्याच्या अंगावर टेकले आणि त्याच्याकडे पाहत तो शेपटी हलवू लागला की गोविंदाचा आनंद इतका वाढे की त्यातील थोडा देण्यासाठी जणू तो सखूला हाक मारून एकदम हसून म्हणे, आई आई टिप्या बघ कसं शहाणं आहे माझा दोस्त. गोविंदाशी तसं खेळताना टिप्या दृष्टीस पडला की तिचा राग क्षणभर शांत होई आणि ती मुकाट्याने कामाला लागे. ती दारापाशी आली आणि दार किलकिलं करून तिने टिप्याकडे पाहिलं. इतक्यात वाऱ्याचा एक झोत आत शिरला आणि त्याबरोबर आलेल्या पावसाने तिचे हात पार भिजून गेले. ती चटकन मागे वळली आणि हातावरील पाणी झटकत दार लावू लागली. सखू, ए सखू, ये ग. ती एकदम थबकली. तिने पुन्हा लक्षपूर्वक ऐकलं. वाऱ्यावरून तीच हाक पुन्हा अगदी स्पष्टपणे ऐकू आली. तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरला. ती हाक कंपाऊंडरीण बाईंच्या घराकडून आली होती. कंपाऊंडरीण बाई 4-2 दिवसांनी तिला उरलं सुरलं काहीतरी देत असत. तिला ती हाक पूर्ण परिचयाची झाली होती. ती एकदम आत आली आणि तिने गोविंदाला हलवून जागं केलं. गोविंदा उठ आता, मला मिळेल थोडा भात, उठ उठ, ती हलक्या आवाजात म्हणाली. गोविंदा डोळे चोळीत चोळीत उठून बसला. त्याने गोंधळलेल्या मुद्रेनं इकडे तिकडे पाहिलं आणि तो पुन्हा झोपला. त्याच्याकडे तिने एकदा पाहिलं आणि त्याच्या गालांवरून हात फिरवत त्याच्या अंगावरील पांघरूण सारखं केल्यासारखं केलं. खुंटीवरील पोतं डोक्यावर टाकून तिने सावकाश दार लावून घेतलं आणि ती बाहेर पडली. पावसाचा मारा भयंकर होता. वाराही जोराने असल्यामुळे पाऊस सर्व बाजूंनी येत आहे असं वाटे. झाडांच्या फांद्या सारख्या सळसळत आणि ती सळसळ पावसाच्या आवाजात मिसळून जाऊन एक विलक्षण भीतीदायक आवाज निर्माण होई. अगदी दूर गावात एखाद दुसरा दिवा मधून मधून दिसे, पण लगेच तो नाहीसा होई. दर क्षणाला अंधाराचं पटल फाडून वीज लखन बाहेर पडे आणि दवाखान्याचा आवार विलक्षण मोहकशा तांबूस प्रकाशाने भरून जाई. जिथे पूर्वी अगदी अंधार होता, तिथे एकदम त्या प्रकाशाने उजळलेले झाडांचे बुंधे आणि झुडपं दिसू लागत. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर तो प्रकाश पडताच फुटक्या आरशाचे तुकडे इकडे तिकडे फेकल्याप्रमाणे दिसत. पण लगेच दुसऱ्या क्षणी वाऱ्यावर उडत असलेले तलम रेशमी वस्त्र कुणीतरी झटकन मागे ओढून घ्यावं त्याप्रमाणे तो तांबूस प्रकाश नाहीसा होई. अंधार जास्तच कोंडल्यासारखा वाटे आणि थोड्या वेळापूर्वी स्पष्ट दिसणारी झाडं, ठिकठिकाणी साचलेलं पाणी आणि वळणं वळणं घेत एकमेकात मिसळून जाणारे ओहळ पार दिसेनसे होत. बाईंच्या घराजवळ येईपर्यंत ती अगदी चिंब होऊन गेली. ती त्या खांबाच्या दिव्यापाशी आली. अंगावरील पाणी हाताने झटकण्याचा प्रयत्न करत ती कट्ट्यावर चढली. आपले थंडगार हात दिव्याच्या तापलेल्या काचेभोवती धरत तिने भीतभीत हाक मारली. बाईसाहेब, ओ बाईसाहेब. लगेच दरवाजा उघडला आणि हातात कंदील घेऊन कंपाऊंडरीण बाई बाहेर आल्या. तिला समोर पाहताच त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. कोण सखू, काय ग, काय झालं, विंचू बिंचू चावला की काय गोविंदाला, आणि इतक्या पावसात का आलीस रात्रीची, त्यांनी जरा घाबरून विचारलं. सखूला काय बोलावं हे क्षणभर सुचेच ना. बाईंची हाक तर तिने अगदी स्पष्ट ऐकली होती. ती अगदी गोंधळून गेली आणि तिच्या तोंडून क्षणभर शब्दच बाहेर पडेना.

फक्त आता काय करायचं असा उद्गार काढत तिने तोंड उघडलं, पण हाताची बोटं त्यावर ठेवली. थोड्या वेळाने अडखळत ती म्हणाली, मला काय ठाऊक, तुमची साद आली ना कानावर. मी म्हटलं बाईसाहेबांकडे भात भाकरी काहीतरी उरलंय म्हणून मी आले. मी हाक मारली. क्षणभर विचार करत बाई म्हणाल्या, छे ग, मी नाही बाई हाक मारली. पण त्यांना एकदम आठवण झाली आणि त्या हसून म्हणाल्या, अग हो सखू ये ग म्हणून होय. अग खुळे, उषा आज काही केल्या झोपेना म्हणून तिला खेळवण्यासाठी मी काहीतरी म्हणत होते. वेडी ग वेडी, अग आज शनिवार, आज आमचा उपास असतो ना, आज काय भात उरणार आमच्या इथे. जा आता तू, जरा सांभाळून जा हा अंधारातून. ती कोपऱ्यापर्यंत गेल्यानंतर दरवाजा बंद झाला. तिने अंधारात अस्पष्ट दिसणाऱ्या त्या घराकडे वळून पाहिलं आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. अत्यंतिक निराशेने तिचं मन पार खचून गेलं होतं. खेळून दमल्याप्रमाणे वारा स्तब्ध होत चालला होता. झाडंही शांत उभी राहू लागली होती. आकाशाचा धुरकटल्यासारखा रंग जाऊन त्याची जागा गडद निळा रंग घेऊ लागला होता. दोन चार ठिकाणी तर चांदण्याही चमकू लागल्या होत्या. या गोष्टींकडे तिचं बिलकुल लक्ष गेलं नाही. खोलीच्या दाराजवळ येताच ती थबकली. आत गोविंदा उपाशी निजला आहे या गोष्टीची तिला एकदम तीव्र जाणीव झाली आणि आत जायला तिला अतिशय शरम वाटू लागली. दवाखान्याच्या आवारातून टिप्याचं ओरडणं ऐकू आलं. ती चटकन आत गेली आणि त्याच्याकडे संतापाने पाहत तिने धाड दिशी दरवाजा लावला. वाऱ्याची एक झुळूक इकडून तिकडे गेली आणि पानांवरील पाणी टप टप खाली पडलं. टिप्याचं ते उदास ओढलेल्या आवाजातलं ओरडणं पुन्हा एकदा ऐकू आलं. ती थोडा वेळ स्तब्ध होती. जराशाने पाऊस पूर्णपणे थांबला आणि आकाश जवळजवळ स्वच्छ झालं. वाराही अगदी मंद असल्यामुळे झाडांची सळसळही बंद झाली. टिप्याने इकडे तिकडे एकदा नजर फिरवली आणि तो खाली बसला. आपले पाय अगदी पोटाजवळ आणून त्यावर त्याने आपलं डोकं ठेवलं आणि थोड्याच वेळात तो झोपी गेला.

0: आपण ऐकत होतात जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट अंधारातील हाक. आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. कार्यक्रमात आता पुन्हा एकदा ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट गाऱ्हाणे. आहात का कृष्णाबाई? असा कर्णा फुंकल्यासारखा रमाकाकूचा आवाज दारात घुमला आणि त्या मागोमाग पुढचा दरवाजा भरगच्च भरून सोप्यावर थोडं अंधारलं. रमाकाकू अशी महादेवाची पालखी आल्याप्रमाणे घरी आली की एकदम समोर जावं की धावत जाऊन गोठ्यात गायीच्या बाजूला लपावं हे मधुला समजत नसे, कारण त्या दोन्ही गोष्टी एकदमच करण्याची त्याची इच्छा होत असे. ती आली की मग तिच्याबरोबर बाहेर पडावंच लागे आणि परत येताना चट

चटणीसाठी कोवळी चिंच, जोशांच्या अंगणातील दुर्वा, भाजीसाठी मेहंदळ्यांच्या परसातील केन्याची पानं, पांडू पुजाऱ्याच्या आवारातील बेल, असला काही ना काही लबेदा घरी वाहून आणावा लागे. पण तिच्या बरोबर बाहेर पडलं की निरनिराळ्या ठिकाणी भटकायला मिळे आणि मग घरी यायला कितीही उशीर झाला तरी आई एक शब्द बोलत नसे. पण खरी गंमत असे ती रमाकाकू हातवारे करत नगाऱ्यासारख्या आवाजात इतरांशी बोलत असता तिच्या तोंडाकडे पाहण्याची. तिच्या ओठांवर एक मोठा काळा टपोरा तीळ होता आणि त्यातून एकच केस बाहेर आला होता. रमाकाकू इकडे कुणाशी तरी बोलत असता तो स्वतंत्रपणे आणखी कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे सतत इकडे तिकडे हलत असे आणि मग हसू आवरत मधूला तिथे उभं राहणं अशक्य होत असे. अरे, लोकांच्या तोंडापुढे कारट्या असं पाहत उभं राहू नये असं म्हणत आईने त्याला एकदा धपाटा पण दिला होता खरा, पण ऐकत असल्यासारखं दाखवत आई देखील अनेकदा तिकडेच पाहत असायची हे मधूला चांगलं माहिती होतं. रमाकाकूच्या बाबतीत सगळंच अवाढव्य होतं. एकच गोष्ट त्यांना लहान मिळाली होती, ती म्हणजे नवरा. जोशी पोस्टमास्टर रुमाल बांधत आणि अंगठ्याला चिंधी गुंडाळावी त्याप्रमाणे दिसत. आईकडे येणाऱ्या बायका तर त्यांच्या घराला पावली चिपट्याचा संसार म्हणत आणि हसत. रमाकाकूंचा पलंग घराच्या गच्चीसारखा होता. तिच्या घरी गेल्यावर तिने काही खायला आणून ठेवलं तर आणखीन 10 माणसं त्यात खाऊन जातील इतकं ते ऐसपैस असे. फोडणीकरता वापरत असलेल्या मोहऱ्या भोपळ्या एवढ्याच असल्या पाहिजेत याबद्दल परशुराम दुकानदाराखेरीज सगळ्यांची खात्री होती. एकदा रमाकाकू समोर असतानाच सावित्रीबाई आईला म्हणाली, काकू तुमच्या घरी आल्या म्हणजे आम्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांना हातातलं काम सोडून मुद्दाम यायची काही गरज नाही बघा कृष्णाबाई. त्या काय बोलत आहेत हे अगदी किल्ल्यात बसून ऐकावं. त्यावर रमाकाकूने एक चापट हलकेच मधूच्या पाठीवर मारली. स्वतः रमाकाकूने काय, इतरांनी काय, असलं काही बोललं की चापट यायची ती मधूच्या पाठीवर. पण त्यामुळे त्याला मार न बसता तो चांगला ढकलला जात असे हे इतकंच. होय होय सटवे, हात नाचवत रमाकाकू म्हणाली, माझं असं काही झाकून लपवून ठेवण्यासारखं नसतंच, नाहीतर तू बघ. रमाकाकूला सगळ्याच बायका सटव्या होत्या. अगदी वाकून पुराणाला जाणारी रखमा आजी, केस वाकासारखे पांढरे झालेली गंगव्वा, या देखील त्या समोर नसल्या की सटव्या. इतर बायका समोर असल्या तरी सटव्या. मधूची धाकटी बहीण अजून पाळण्यात होती, तिला हनुवटीला हात लावला तर ती चटकन एवढेसे हसत असे, पण ती देखील कशी सटवी छान हसते. आणि या सगळ्या बोलण्यावर मिनटामिनटाला गडगडल्यासारखं हसणं कोसळत असे. एकदा आईने लुगडं लवकर वाळावं म्हणून ते माझघरातच आडवं टाकलं होतं, शिवाय दांडीवर कपडे होतेच आणि ते सगळे वाऱ्याने फडफडत होते. नमुताई त्यावेळी गडबडीने आल्या. त्या नेहमी गडबडीत असत आणि नेहमी काहीतरी उसणं मागायला येत. रमाकाकू समोरच होती, पण तिच्याकडे न पाहिल्यासारखं करून कपड्यांकडे बघत नमुताई म्हणाल्या, रमाकाकू आल्या होत्या वाटतं, केव्हाच्या गेल्या असाव्यात, अजून भिंती छप्र हादरतायत. मग काकूने बोलण्याचा जो पट्टा सुरू केला त्यामुळे नमुताई आणि आई हसून हैराण झाल्या. सटवे तुझे पाय मोडून देते बघ, मग झुरळाचे पाय उसने आणून हीन माझी थट्टा करत. रागाचं नाटक करत रमाकाकू म्हणाली, पण अखेर तिलाही हसू आवरलं नाही. मग पुन्हा गडगडाट झाला आणि मधूच्या पाठीवर चापड बसली. नमुताई तर हसून इतक्या दमल्या की वाटीभर दूध मागायला आलेल्या त्या तसराळभर जोंधळ्याचं पीठ घेऊन घरी गेल्या. रमाकाकू आत आल्याबरोबर तिने मधूला पकडलं आणि ती आईला म्हणाली, कृष्णाबाई आज पोराला घेऊन जाते जरा, ती जुन्नरकरांची दमयंती माहीत आहे. अगं, ती पांढऱ्या बटाट्यासारखी पोरगी होती की गोखल्यांच्या वाठारात, सायकलीवर बसायला शिकली आणि सायकल हत्तीने पाय दिल्यासारखी झाली. तुझ्या नवऱ्याला रस्त्यात गाठून नाटकासाठी पाहिजे तेव्हा तुमचा रुमाल देता का म्हणून विचारणारी ती दमयंती, तर

ती पोरगी बाळण तुहून बसली आहे, तिच्याकडे जाऊन यावं म्हणते. घरी थोडे डिंकाचे लाडू उरले होते, म्हटलं खाऊन पसरू दे कणकीचा गोळा आदळल्यासारखा. आईने मान हलवली. कुणाला काही द्यायचं असेल तर रमाकाकू मुद्दाम काही कधी करत नसे, ते असे नेहमी उरलेले असे. मग येताना त्याच्याकडून थोडी दोडकी पाठवीन, श्रीपाद मास्तरणीच्या परसात काय दोडकी लागली आहेत ती सगळी घेऊन ती सटवी काय गावजेवण घालणार आहे का काय? शिवाय जतकर्णीच्या घरी म्हणजे गावाहून बटाटे आले आहेत. हां, आणि तू मोरावळा घालणार का यंदा? इनामदारांकडे तांब्या एवढे आवळे आले आहेत, कोचणं देखील मी आणून देईन त्यांच्याकडून. तू चल रे मधू. रमाकाकूने मधूला घेतलं आणि ती बाहेर पडली. बाळंतिणीचा दवाखाना माडीवर होता. मधू वर चढून आला, तरी रमाकाकू पाचव्या पायरीवरच होती. ती सावकाश वर चढून आली आणि तिने लाडवांचा डबा मधूच्या हातात दिला. दमयंती दुसऱ्या खाटेवर होती. पांढऱ्या दुपट्यात गुंडाळलेलं मूल सुरकुतलेलं आणि रुंद नाकाचं होतं. त्याला पाहताच मधूने नाक मुरडलं आणि तिथून जायला तो उतावीळ झाला. रमाकाकूच्या अतिशय हलक्या हसण्याने चौथ्या खाटेवरील बाई जागी झाली आणि तिने मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. अखेर रमाकाकू उठली आणि जायला निघाली. तिने साऱ्या रांगेवरून नजर फिरवली आणि विस्मय वाटून ती अगदी कडेच्या खाटेजवळ गेली. तारा, तूही आलीस होय, ती म्हणाली. पण तारा एकदम शरमली आणि तिच्या अशक्त डोळ्यात एकदम पाणी दिसलं. होय, पुन्हा आले, नशीब काय पाठ सोडतंय, ती म्हणाली. आणि त्यात भिकेत कावळा हगला अशी स्थिती. या खेपेला दोन आवळी जावळी, तिनात आणखीन भर. दत्तम भटाची तारा पूर्वी याच गल्लीत राहत होती. नंतर तिचं कपिलेश्वराच्या पुजाऱ्याच्या घरात लग्न झालं आणि ती तिकडे राहायला गेली होती. रमाकाकू जिना उतरून आली आणि मारुतीच्या देवळापर्यंत येई तो काही बोलली नाही. मधूला तर ते गप्प राहणं फार निराळं आणि चमत्कारिक वाटलं. मधू, बघितलंस, ती म्हणाली. त्या तारीला पोरं नकोत, तिची तरी काय चूक म्हणा, नाहीतर एवढं लटांबर सांभाळायचं तरी कसं? उद्या दोन पोरं जर पटदिशी मेली तर तिच्या डोळ्यात थेंबभर पाणी येणार नाही, उलट सुटले एकदाची असंच म्हणेल. आता बघ, तिथं पोरं पाठवायच्या ऐवजी त्यातलं एक तरी जर आमच्या घरी आलं असतं तर काय बिघडलं असतं? मधू काही बोलला नाही. हे बघून तिने दटावून विचारलं, आणि तुला तोंडाची मुटकुळी बांधायला काय झालंय? बोल की, काय बिघडलं असतं? काही बिघडलं नसतं, मधूने तत्काळ उत्तर देताच तिने त्याच्या पाठीवर चापट मारली. आता बघ, तुझ्यासारखाच आणखीन एक मुलगा देवाला करता आला नसता का? आला असता की? त्याला काय कमी आहे? आणि देवाला दुसरं तिसरं काम तरी काय आहे सांग. मग तसला आणखीन एक मुलगा करून माझ्या ओटीत त्याने घातला असता तर त्याला काय धाड भरली असती? देवाला कसली धाड होणार, धाड झाली नसती, मधू म्हणाला. रमाकाकू भर रस्त्यातच थबकली आणि भुवया उंचावून त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागली. तुला कोणी विचारलं? आणि देवाला धाड होते की नाही हे तुला काय माहिती? जिथे आपल्याला समजत नाही तिथे तोंड मिटून गप्प बसावं काय? तो म्हणाला, बरं बरं, आता नाही बोलणार. अरे पुन्हा बोलून सांगतोस की बोलणार नाही म्हणून, ती थोडी चिडून म्हणाली. हा, आता काय गप्प बसलायस खांबासारखा? मधूची आता पंचायत झाली. पण होय किंवा नाही काहीच उत्तर न देता आपलं तिकडे लक्षच नाही असं त्याने दाखवलं. त्याला वाटलं रमाकाकू आता थोडी विस्कटली आहे, थोड्याच वेळात ती ठीक होईल. रमाकाकू अगदी हलक्या आवाजात बोलत होती. तिला इतक्या हलक्या आवाजात बोलता येतं याचंच त्याला नवल वाटत होतं. शिवाय दवाखान्यातून बाहेर पडल्यावर ती एकदाही विहिरीचा रहाट सुटल्याप्रमाणे हसली नव्हती. मधूला वाटलं समोरचं पेपरमिंटचं दुकान यायच्या आत तिचा नेहमीचा आवाज जागा होणार आणि उत्तम पेढे अशी पाटी असलेलं दुकान येईपर्यंत ती एकदा तरी हसणारच. तो गप्प

पेपरमिंटचं दुकान गेलं, पण रमाकाकू तशीच चालल्याचं बघून तो अस्वस्थ झाला. देवळात रमाकाकू पिंपळ कट्ट्यावर बसली आणि मधुला म्हणाली, आता तू घरी जा, जाशील ना सरळ? आज कुठे जाऊया नको, मला आज फार दमल्यासारखं वाटतं म्हणून सांगायला. तिथून जाताना मधुला सुटल्यासारखं वाटलं, पण रमाकाकूंबरोबर जाऊन इतक्या थोड्या वेळात आणि असं रिकाम्या हातांनी येण्याची त्याची ही पहिलीच खेप होती. घरी आल्यावर त्याने आईला सगळी हकीकत सांगितली. आई तांदूळ निवडीत होती. ती मध्येच थांबली आणि म्हणाली, काकूला जेवायला बोलावून फार दिवस झाले. मुगाच्या डाळीची खिचडी आणि सोलाची कढी यावरती अगदी जीव टाकते. तसं करून तिला जेवायला बोलवूया आपण या रविवारी, काय? मधू गप्प राहिला आणि आई देखील तांदूळ निवडायचं काम विसरून तांदळात हात तसाच ठेवून थोडा वेळ गप्प बसली.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट गाऱ्हाणे. वाचन स्वर होता विद्यागौरी तामनकर आणि सादर करते होते सुमित श्रीबात. श्रोते हो, आपण ऐकत होतात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातले अंधारातील हाक आणि गाऱ्हाणं या दोन कथा ऐकल्यात. वाचक स्वर होता विद्यागौरी ताम्हणकर यांचा. सादर करते होते सुमित श्रीवाद.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे आय केअर सांजधारा.
1: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आजच्या पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमात आपण सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत साधना सरगम यांच्या स्वरातल्या सौमित्र यांच्या गीताने. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी आणि चित्रपट आहे आई शपथ.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात लगीत. गीत आहे प्रवीण दवणे यांचं.

0: शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या युगुलस्वरात ही होती प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत साज होता अजय अतुल यांचा आणि चित्रपट बंध प्रेमाचे.
1: शब्दरचना संत तुकाराम, गायक आणि संगीतकार डॉक्टर शेखर.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: ಬ್ಯಾಂಕ್ ಪಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಸೆಂಟ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್. ಕ್ರಿಸೆಂಟ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಗುಂತವಣೂಕ ಈ ಬಾಜಾರಾತಿಲ್ ಜೋಖಮಿಚಾ ಅಧೀನ ಆಹೆ. ಸರ್ವ ಯೋಜನಾ ಸಂಬಂಧಿತ ಕಾಗದಪತ್ರೆ ಕಾಳಜಿಪೂರ್ವಕ ವಾಚಾವಿ.
1: एपीएल्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपीएल्स.
2: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपीएल्स होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपीएल्स.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सौमित्र यांची गीतरचना. या गीताला स्वर आणि

0: हे संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.
1: पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण, पहिल्या घरट्याचं पहिलं संकट.

0: मिलिंद इंगळे यांच्या स्वरातली सौमित्र यांची गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. संगीत साज होता मिलिंद इंगळे यांचाच.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी

0: जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
2: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: नमस्कार, मी माधवी शिंदे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं व्होकेशनलचं युनिट म्हणजेच स्किल डेव्हलपमेंटचं युनिट, तिथे मी संचालिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या युगात कौशल्य आधारित शिक्षण किंवा प्रशिक्षण आणि त्यातून अर्थार्जन याला इतकं जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आपण बघतो आहोत नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे. आजचा तरुण त्रस्त झालेला आहे. जर हातातला जॉब गेला तर ऑलरेडी घेतलेले लोन्स असतात, त्याचे EMI असतात आणि त्यामुळे त्याची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. स्किल डेव्हलपमेंट खरं तर भारतासाठी नवीन नाहीये. आपण कधीच नोकऱ्या करणारा देश नव्हतो, आपण स्वतःचे व्यवसाय करणाराच देश होतो आणि म्हणूनच आपण सोने की चिडिया होतो. स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस जर तुम्ही केलेत, काही स्किल्स तुम्ही शिकला, तर त्यातून अतिशय उत्तम पैसा मिळू शकतो. आमच्याकडून अगदी छोटे छोटे कोर्स सुद्धा करून गेलेल्या ज्या मुली आहेत, आज त्या स्वतःचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर करत आहेत, लाखो रुपये मिळवत आहेत आणि स्वतः एक उद्योजिका म्हणून समाजात स्थान त्या मिळवत आहे. तुम्ही जरी ग्रॅज्युएशन करत असाल किंवा जॉब जरी मिळाला तरी त्याच्या जोडीला तुम्ही काही व्यवसाय सुरू करू शकता, जेणेकरून जर तुमचा जॉब गेला तर तुमच्या हातात काही ना काही नक्कीच असेल आणि हा जो तुम्ही साइड बिझनेस म्हणून सुरू केलाय हा तुमचा उद्या एक महत्वाचा स्वतःचा व्यवसाय ठरू शकतो. मी अनेक मुलं बघतीये, खूप कन्फ्युज असतात, त्यांना नेमकं आपण काय शिक्षण घ्यावं हे कळत नसतं. यातून नोकरी मिळणार आहे का हे नाही कळत, मिळाली तर ती टिकणार आहे का हे नाही कळत, आणि मग जर ती टिकली नाही तर माझ्या हातात दुसरा माझा बी प्लॅन काय आहे याची कसलीही तयारी या मुलांची नसते. अक्षरशः त्यांना विचारले हे प्रश्न की तू का करणार आहेस हे ग्रॅज्युएशन किंवा हा कोर्स, तर त्यांच्याकडे त्याचं समर्पक उत्तरच नसतं. आणि म्हणून प्रत्येकाने कुठलं तरी स्किल डेव्हलप करणं हे खूप खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
4: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, याबरोबरच आजचा पुणे ऐकेर सांजधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
7: पुणे ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे ऐकेर मिशन हेल्दी आईज.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आता ऐकूया पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी यावेळी दिलं. श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनांच्या अटी शिथिल कराव्या आणि त्या योजनांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 करावी अशा मागण्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मांडल्या. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातले अनेक ज्येष्ठ नागरिक अशिक्षित असून त्यांचा जन्म घरी झालेला असल्यानं त्यांच्याकडे जन्माची कोणतीही नोंद नाही. या अटींमुळे हजारो वृद्ध, निराधार, गरीब लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहतील अशी भीती शिरोळे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकारी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे आणि राज्य शासनाच्या सहकार खात्याच्या विद्यमानं विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये डिजिटलायझेशन, शेतकरी मेळावे, धान्य साठवण योजना, AI तंत्रज्ञान, वृक्ष लागवड मोहीम आणि युवकांचा सहकार क्षेत्रातला सहभाग वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम आदींचा समावेश आहे. सहकारातून समृद्धी, सहकारी चळवळीचं राष्ट्र विकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. एकल महिलांबाबत सुरू असलेल्या अमानवी प्रथा बंद झाल्या पाहिजे. त्यांना विकासात समान संधी देण्यासाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा असं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित एकल महिला सन्मान कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील राहिलं पाहिजे याविषयी महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्ष अल्पना वर्पे यांनी मार्गदर्शन केलं. एकल महिलांची सामाजिक स्थिती, कायदे आणि हक्क तसंच महिलांसाठी असलेल्या विविध शासन योजना या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात पुण्यात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसंच अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश देवटे होते. या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचं आणि मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन देवटे यांनी केलं. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जून ही अंतिम तारीख असून त्यानंतर पूर्ण कर भरावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वेळेत कर भरणाऱ्या ऑनलाईन मालमत्ता कर, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक तसंच पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या संस्था आणि आस्थापनांसाठी 5 ते 50% विविध सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे 30 जूनपूर्वी मालमत्ता कर भरून या सवलतींचा लाभ घ्या असं आवाहन कर आकारणी आणि कर संकलन विभागानं केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीनं येत्या रविवारी 28 तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. शहरातल्या सर्व पालकांनी आपल्या 9 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावे असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. 29 जून ते 3 जुलै या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचं लसीकरण करणार आहेत. इंडियन आर्ट कल्चर ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 26व्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी शारिणी काळे हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून आकाश ढगाळ असून तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.

0: श्रोते हो, पुणे वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. हा वृत्तांत आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 झाले. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या वक्त या चित्रपटातलं हे गीत गीतकार साहिर लुधियानवी, संगीत रवी आणि स्वर आशा भोसले यांचा. चित्रपटाची कथा अख्तर मिर्झा आणि अख्तर उल इमान यांची होती, तर निर्मिती बी आर चोप्रा यांची होती. मंडळी, या चित्रपटात सुनील दत्त, राजकुमार, शशी कपूर, साधना शिवदासानी, शर्मिला टागोर, बलराज साहनी, अचला सचदेव, रहमान आणि मदन पुरी अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता. आणि याच चित्रपटापासून स्टार कास्ट मूवी म्हणजेच अनेक कलाकारांचा एकाच चित्रपटात समावेश असलेल्या पायंड्याला सुरुवात झाली. मंडळी, अशोक कुमार आणि मुमताज यांच्या किस्मत या चित्रपटाची जी गोष्ट होती ना, हरवलेले किंवा विभक्त झालेले पुन्हा एकत्र होतात, तीच गोष्ट या चित्रपटांमध्ये दाखवली आहे. काळामुळे विभक्त झालेलं एक आनंदी कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करताना अनेक अडथळे पार करतं, अशी या चित्रपटाची वनलाईन थीम. 1960 दशकातला हा 5वा सर्वाधिक विकला जाणारा हिंदी चित्रपट अल्बम होता. आणि 1965 बिनाका गीतमालाच्या यादीत या चित्रपटाच्या गाण्यांना खूप डिमांड होती. बी आर चोप्रा फिल्मच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी वक्त हा एक उत्कृष्ट यशस्वी चित्रपट ठरला. याच चित्रपटावरून पुढे यादों की बारात आणि अमर अकबर अँथनी सारख्या चित्रपटांना प्रेरणा मिळाली असं म्हणलं तर वावगं ठरणार. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.

0: त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, आज आपण बोलतोय 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या वक्त या चित्रपटाबद्दल. जे गाणं आत्ता आपण ऐकलं त्याचे बोल होते साहिर लुधियानवी यांचे, संगीत दिलं होतं रवी यांनी आणि स्वर आशा भोसले यांचा. खरं तर या चित्रपटात आधी धर्मेंद्र यांना विचारण्यात आलं होतं बरं का, पण मोठ्या भावाची भूमिका त्यांना साकारायची नव्हती म्हणून त्यांनी नकार कळवला. मग ती भूमिका राजकुमार यांना मिळाली. तसंच मंडळी, सुनील दत्त यांना सुद्धा चित्रपटाबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना त्यांच्यासाठी ऑफर केलेली भूमिका नको होती, कारण राजकुमार यांची भूमिका सर्वोत्तम होती, त्यामुळे त्या भूमिकेचं आणि त्या अभिनेत्याचं कौतुक होईल असं सुनील दत्त यांनी आधीच सांगितलं होतं. पण निर्मात्यांनी मात्र सुनील दत्त यांना आग्रह करून करून कन्व्हिन्स केलं आणि चित्रपट करायला लावला. पण सुनील दत्त यांनी सांगितल्याप्रमाणे चित्रपट हिट होण्याचं सगळं श्रेय राजकुमार यांनाच मिळालं. अर्थात सुनील दत्त यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं बरं का, कारण या चित्रपटापूर्वी सुनील दत्त यांनी कधीही प्लेबॉयची भूमिका साकारली नव्हती. वक्त या चित्रपटानं राजकुमार यांना सुद्धा प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक वर्ष ते दुय्यम भूमिका करत होते पण या चित्रपटाद्वारे मात्र ते स्टार बनले. बॉक्स ऑफिसवरच्या यशाने यश चोप्रा यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आपली क्षमता सिद्ध करण्यात यश मिळालं आणि ते देखील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक बनले. चित्रपटांच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात वक्त या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, जे संगीतबद्ध केलं आहे रवी यांनी आणि गायलं आहे मन्ना डे यांनी.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM.

0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकीसरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.

0: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
1: 88 56 00 11
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत श्रोतेहो आता ऐकूया. नाधो महानोर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही होती ना धो महानोर यांची गीतरचना. संगीत साज होता हृदयनाथ मंगेशकर यांचा. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रीधर फडके यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. संगीता जोशी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत. या गीताला संगीत साज आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे आशा भोसले यांच्या स्वरातली. पी सावळाराम यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया शांता शेळके यांची. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीतसाज श्रीधर फडके यांचा.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही होती शांता शेळके यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, आता ऐकूया ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचार

0: साठी आजच संपर्क करा
1: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
0: संपर्क 98221 99851.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 20 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा विसावा श्लोक. याचा अर्थ असा, जनकादी ज्ञानी लोकही आसक्ती रहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसंच लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील तू कर्म करणंच योग्य. आचार्य विनोबाजी भावे आपल्या गीताईत म्हणतात, कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकादिक, करी तू कर्म लक्षुनी लोकसंग्रह धर्मही. माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरीसा, पुढा देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरुणी. माऊली म्हणतात, मोक्ष सुखाच्या प्राप्तीत कर्म आडी येत नाही, मात्र वासना नक्कीच आडवी येते. तेव्हा ज्ञानी माणसांनाही नियत कर्म करण्याची आस्था हवी आणि यामुळे आणखीन एक कार्य घडून येईल. आपल्या स्वधर्माचं आचरण केलं तर इतर लोक ते पाहतील आणि तेही तो आदर्श मानून जगतील आणि स्वकर्म लोपानी होणारी हानी आधीच टळेल. ज्यांनी धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त केलेले असतात त्यांनाही लोकांसाठी कर्तव्य कर्म करावंच लागतं. त्यांच्या त्या स्वधर्माचरणाने लोकही स्वधर्माचं आचरण करतील. अज्ञानी माणसाला त्याच्या सामर्थ्याला झेपेल अशा प्रकारे आपण स्वतः आचरण करून दाखवून धर्माचं ज्ञान द्यावं लागतं. या श्लोकावर भाष्य करताना लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्य या ग्रंथात म्हणतात, जनकासारख्या ज्ञानी राजांनी ही कर्म करूनच सिद्धी प्राप्त केली आहे. म्हणूनच ज्ञानी मनुष्य असो वा सामान्य मनुष्य असो, त्यांनी लोकहितासाठी कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला त्या कालापर्यंत राजा जनकाप्रमाणे मायामोह आसक्ती कामना यांचा त्याग करून केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच कर्म करणारे अश्वपती इक्ष्वाकू प्रल्हाद अंबरीश इत्यादी अनेक महापुरुष सुद्धा त्यांच्या कर्मयोगानेच परमसिद्धीला प्राप्त झाले. ही त्यांची आठवण भगवंत यानिमित्ताने अर्जुनाला करून देत आहेत. म्हणूनच परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा हा स्वतंत्र आणि निश्चित असा मार्ग आहे आणि यात कोणतीही शंका कोणीही घेऊ नये हा बोध देण्याचा भगवंतांचा मुख्य उद्देश आहे. आसक्ती रहित कर्मांनी ज्यांचं अंतःकरण शुद्ध होतं त्याला परमात्म्याच्या कृपेने तत्वज्ञान आपोआप होतं आणि कर्मयोगयुक्त मुनीला परमात्म्याची प्राप्ती तत्काळ होते. म्हणून भगवंत आसक्ती रहित कर्मांना परमात्म्याच्या प्राप्तीचं द्वार म्हणतायत. या श्लोकातून लोकसंग्राहकाचं महत्व भगवंत अर्जुनाला सांगतायत. सृष्टीचं संचालन सुरक्षित ठेवण्यासाठी आधी 14व्या आणि 15व्या श्लोकात सृष्टीचक्रा

वर्णन करून सर्वव्यापी परमेश्वर यज्ञरूप साधनेत म्हणजे स्वधर्माचरण यात नित्य प्रतिष्ठित आहेत हे भगवंतांनी सांगितलं. म्हणजे सृष्टी संचालन सुरक्षित ठेवण्यासाठी सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ न देता त्यात सहाय्यक होणं यालाच लोकसंग्रह म्हणतात. आपला वर्ण आश्रम स्वभाव आणि परिस्थिती यांना अनुसरून कर्तव्य कर्माचं व्यवस्थित आचरण करून जो माणूस दुसऱ्या लोकांना आपल्या आदर्श वागण्याने दुर्गुण दुराचार यापासून परावृत्त करतो आणि त्यांना स्वधर्माचरणाला लावतो त्याचं असं वागणं म्हणजे लोकसंग्रह होय. श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी यात पावस्से स्वामी स्वरूपानंद या श्लोकावर भाष्य करताना लिहितात, न सोडिता कर्मे देखे जनकाधिक जगी मोक्ष सुख पावलेगा, म्हणून या आस्था असावी कर्मात तेणे होय हित आणि कही, आपुल्या आचारे लोकासी वळण लागोनिया जाण प्रसंगेची, तयासी ही उरे कर्तव्य उचित लोकसंग्रहार्थ धनंजया. संत दासगणू महाराजांचे शिष्य वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, निष्काम कर्म आचरणाचा अवलंब करूनच पूर्वीच्या काळी जनकासारख्या थोर थोर पुरुषांनी मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतली. लोकसंग्रहाच्या दृष्टीने कर्म करत राहणंच योग्य आहे. मोक्षाचा अधिकारी असलेला ज्ञानी पुरुष आतून एकाच योग्यतेचा असला तरीही त्याच्या बाह्य जीवनात जाणवण्याइतपत विविधता असू शकते. रसिकतेनी जीवनाचा उपभोग घेणारे भगवान श्रीकृष्ण, वैराग्याचा मूर्तिमंत अवतार असे निस्संग शुक्राचार्य, राज्यकारभार सांभाळणारे राजा जनक आणि प्रभू रामचंद्र, तसंच महर्षी वसिष्ठ हे पाचही ज्ञानी सारखेच आहेत. वरवर पाहता यांच्यात काहीही सादृश्य नाही. यांनी आयुष्यभर केलेली कर्म विविध प्रकारची होती. ती सर्व कर्म त्यांच्या आयुष्यात मोठेपणात भर घालणारी ठरतात. त्यातल्या कशाही मुळे त्यांच्या श्रेष्ठपणाला बाधा येत नाही. स्वतःला आवश्यकता नसतानाही कर्म करत राहण्याचा सामाजिक दृष्ट्या लाभ अधिक असतो. अशा निष्काम कर्माचरणामुळे लोकसंग्रह चांगला होतो. समाजाची सुस्थिती टिकण्यास, उन्नतीकरण करण्यास यामुळे मदतच होते. लोकांचं उन्नतीकरण म्हणजे लोकसंग्रह. पशुतुल्य जीवन जगणाऱ्यांना मानव बनवणं, जे भोगजीवन जगत असतील त्यांना भद्र जीवनयुक्त बनवणं म्हणजेच लोकसंग्रह. एखाद्या तरी माणसाची उन्नती करणं याला लोकसंग्रह म्हणतात. माणसाच्या हृदयात वेगवेगळ्या भावांचे निर्झर आहेत, ते पाहायला पाहिजेत. माणसामध्ये चैतन्य जागृती, जीवन जागृती, भावजागृती करणं हाच लोकसंग्रह होय. माणसाला भोगजीवनातून भावजीवनाकडे आणि भावजीवनाकडून भद्रजीवनाकडे नेणं हाच लोकसंग्रह होय. माणसाला लाचार करण्याऐवजी माणसात असलेलं चैतन्य जागृत करायला हवं, कारण त्याच्यात राम बसलेला आहे. साधक स्वतःचा अभ्यास दृढ करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीजवळ जाईल. भक्त प्रत्येक व्यक्तीजवळ त्याच्यात बसलेल्या भगवंताला भेटण्यासाठी जाईल. त्याच्यावर बसलेली धूळ झटकून टाकून त्याच्या हृदयातल्या रामाला जागृत करण्यासाठी त्याच्याजवळ जाईल. तसाच पूर्ण ज्ञानीही त्याला काहीही करायचं शिल्लक राहिलं नाही तरीही, काहीही कमवायचं नसलं तरीही भगवंतांचा आदेश झाला म्हणून लोकसंग्रह करण्यासाठी फिरेल. प्रत्येक व्यक्तीजवळ जाऊन त्याच्यातलं चैतन्य जागृत करेल. भोगजीवनात इंद्रिय सुखात रममाण झालेल्यांना भावजीवन समजावून सांगताना म्हणेल, आहार निद्रा भय मैथुनयुक्त जीवन तर पशुही जगतो. मुलं जन्माला घालणं, त्यांना मोठी करणं, त्यांच्याकरता घर बांधणं हे तर चिमण्या पण करतात. असं जीवन जगणाऱ्या माणसातलं चैतन्य जागृत करणं म्हणजेच लोकसंग्रह करणं होय. मी अर्धी भाकरी खाईन पण दीन होणार नाही, गरीब असेन पण लाचार होणार नाही, अशा प्रकारे चैतन्य अस्मिता शेवटच्या माणसात निर्माण करायला हवी. तुम्ही किती लोक गोळा केलेत हे महत्वाचं नाही, तुम्ही किती लोक उन्नत केले हे हा श्लोक जरूर विचारतो. आजच्या संदर्भात हा श्लोक खरं नेतृत्व आणि त्याचं सामाजिक उत्तरदायित्व कसं असावं हे सांगतो. आज समाजातल्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी किंवा अगदी घरातल्या मोठ्या माणसांनी जबाबदारीने वागणं सोडलं तर पुढची पिढी काय अनुकरण करेल. मी खूप काही मिळवलंय, भरपूर बँक बॅलन्स आहे, समाजात नाव आहे, आता मी काही करण्याची गरज आहे का असा विचार ठेवून वागण्यापेक्षा आपलं पद प्रतिष्ठा पैसा याला मिळणारा आदर मी समाजासाठी वापरेन. माझ्या वागण्या बोलण्यातून

0: हसी श्री कृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 20 श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 एफ एम. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, आजच्या पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमातली पहिली रचना ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली. ग. दि. माडगुळकर यांच्या रचनेला संगीत आहे राम फाटक यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कवी सुधांशू यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी.

0: ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचंच.

सुधीर फडके यांच्या स्वरातील या गीतानंतर श्रोतेहो आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी अमोणकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना।

0: किशोरी अमोणकर यांच्या स्वरात ही होती संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. श्रोते हो, याबरोबरच आजचा पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता ऐकूया कार्यक्रम हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: बीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका 1 जुलाई से सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, रात्रीचे 11 वाजले। आता प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सर्वच रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातल्या भरत व्यास यांच्या गीताने, चित्रपट सुवर्ण सुंदरी।

0: लता मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात ही होती भरत व्यास यांची गीतरचना. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमातली यानंतरची रचना आहे गाईड या चित्रपटातली। लता मंगेशकर यांचा स्वर आहे आणि गीत आहे शैलेंद्र यांचं। या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया औलाद या चित्रपटातलं गीत. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात आता ऐकूया परदेसी चित्रपटातलं गीत। मजरू सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत। संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा, चित्रपट कन्हैया।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन। पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी
3: आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कोरा कागज या चित्रपटातलं गीत। संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात ही होती कोरा कागज या चित्रपटातली रचना. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी केतकी हर्डीकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.